स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

10% व्याज दरानं आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 12 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वृत्ती भगवंतमय होणं याचंच नाव भक्ती आहे. भगवंतापासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि तसं बघितलं तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्यानं पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे, त्याच्या सत्तेनं सगळे व्यवहार घडतात. आपण जीव त्याचा अंश आहोत, म्हणून आपण कर्तव्य करावं आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावं. आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेनं घडतात तर माझी इच्छा ही भगवंतच उत्पन्न करतो, आणि असं जर आहे तर मी माझी इच्छा का मारावी. अगदी बरोबर आहे, रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण? त्याला कारण सूर्य. कारण सूर्य मावळला की अंधार पडतो. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकाशाचं कारण सूर्य आहे, त्याचप्रमाणे अंधाराचं कारण पण सूर्यच आहे. फरक इतकाच आहे की प्रकाशाचं कारण तो असणेपणानं आहे आणि अंधाराचं कारण तो नसणेपणानं आहे. हे जसं खरं तसं माझ्या इच्छेचं कारणसुद्धा भगवंतच आहे, पण तो नसणेपणानं कारण आहे इतकंच. सारांश, भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्यानं त्याचं स्मरण करावं आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी. आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो, त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपलं परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाला की मग इमारत बांधणं जड जात नाही. सगुण मूर्तीचं ध्यान करावं. ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणं ही चूक आहे असं कुणी कुणी म्हणतात, पण मी स्वतः जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचं पूजन आवश्यकच आहे. मी रामाचं आहे असं म्हणणं म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणणं आहे. तदाकार वृत्ती होणं याचं नाव अनुसंधान, आणि अनुसंधानानं वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती. ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग जसं आहे असं आपण समजतो तसं ते नाही. अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणं हेच भक्तीचं लक्षण आहे. याकरता आपल्या कृतीकडं भगवंत पाहतो आहे ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडं गुंतलेलं असलं म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून नामस्मरणाच्या योगानं मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावं, आणि हेच परमार्थाचं सर्व सार आहे. वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असं म्हणतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 26, दशक दुसरे, समास 10, पढत मूर्खाची लक्षणे उत्तरार्ध। अभ्यासामुळे ज्याला सर्व विद्या येतात पण लोकांना शिकवता येत नाही तो एक पढत मूर्ख। कोळिष्टकांच्या धाग्याने हत्तीला बांधावे, लोभाने भुंगा मगळ्या कमळात अडकतो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये गुंतून पडतो तो एक पढत मूर्ख। स्त्रियांची संगत धरतो, स्त्रियांना निरूपण करतो, निंदे गोष्टी करतो तो एक पढत मूर्ख। ज्याच्याकडे देहबुद्धी आहे, आपल्या शरीरामध्ये जी उणी आहे तीच लक्षात घेऊन न्यूनगंड बाळगतो तो एक पढत मूर्ख। परमेश्वर सोडून माणसाची स्तुती करतो, दृष्टीस पडलेल्यांची कीर्ती वर्णन करतो तो एक पढत मूर्ख। स्त्रियांच्या अवयवाचे वर्णन करतो, नाना नाटके हावभाव करतो, देवाला विसरणारा जो माणूस आहे तो एक पढत मूर्ख। वैभवाचा डोलारा पाहून सर्व जीवमात्राला तुच्छ मानतो, शास्त्रविरुद्ध मत प्रतिपादन करतो तो एक पढत मूर्ख। व्युत्पन्न आणि वैराग्य, ब्रह्मज्ञान असलेला योगी असून जगाला भविष्य सांगत बसतो तो एक पढत मूर्ख। विविध गोष्टी ऐकूनही गुणदोषांची खात्री करत नाही, दुसऱ्यांच्या गुणांचा मत्सर करतो तो एक पढत मूर्ख। ज्याच्याकडे भक्तीचे साधन नाही, वैराग्यही नाही, भजन नाही, कृती नसताना नुसते ब्रह्मज्ञान बडबड करतो तो एक पढत मूर्ख। मनामध्ये तीर्थक्षेत्र वेदशास्त्र यांचा विचार नाही, पवित्र कुळामध्ये जन्म घेऊनही अपवित्र आहे तो एक पढत मूर्ख। आदर पाहून मनधरणी करतो, कीर्ती नसली तरी स्तुती करतो आणि कधी निंदा करून अनादर करतो तो एक पढत मूर्ख। मागे आणि पुढे एक, मागे एक आणि पुढे एक अशी ज्याची वागण्याची रीत आहे, बोलतो एक आणि करतो एक अशी ज्याची वागण्याची रीत आहे तो एक पढत मूर्ख। प्रपंचाची खूप आवड पण परमार्थाची नावड, स्वतःचे मत सांगण्यासाठी शास्त्राचा आधार घेतो तो एक पढत मूर्ख। मुख्य गोष्टी सोडून दुसऱ्याच गोष्टी सांगतो, ज्याचे जीवन पराधीन आहे तो एक पढत मूर्ख। वरवरचे सोंग संपादन करतो, करू नये तेच करतो, भरभर चालून रस्ता चुकतो तोही एक पढत मूर्ख। रात्रंदिवस कथाश्रवण करतो मात्र आपले अवगुण सोडत नाही तोही एक पढत मूर्ख। निरूपण ऐकण्यासाठी मोठमोठे श्रोते येऊन बसले तरी क्षुद्र माणसाला उद्देशून बोलतो तो एक पढत मूर्ख। एखादा शिष्य अनधिकारी असेल, आपली आज्ञा मानत नसेल तरी तो पुन्हा आपले ऐकेल अशी आशा धरतो तो एक पढत मूर्ख। श्रवण केल्याने शरीराला कमीपणा आला अशी क्रोधाने चिडचिड करतो तो एक पढत मूर्ख। भरपूर वैभव पैसा असल्याने सद्गुरूची उपेक्षा करतो, गुरु परंपरेची चोरी करतो तो एक पढत मूर्ख। बोलताना ज्ञान सांगतो आणि स्वार्थ साधतो तो एक पढत मूर्ख। पैशासाठी परमार्थाचा उपयोग करतो तो एक पढत मूर्ख। स्वतः आचरण केल्याशिवाय शिकवतो, पोटासाठी कथा कीर्तन करतो, दुसऱ्याच्या आधीन असलेला गोसावी म्हणजे पढत मूर्ख। भक्ती मार्गाची मोडतोड करतो, चांगल्या प्रथा मोडतो, असे वागणाऱ्या माणसांचे गुणगान करतो तो एक पढत मूर्ख। हातला प्रपंच गेला, परमार्थ कणभरही नाही, देवाब्राह्मणांचा द्वेष करतो तो एक पढत मूर्ख। पढत मूर्खांची लक्षणे मी अवगुणांचा त्याग करण्यासाठी सांगितली आहेत, त्याच्यात काही कमी जास्त झाले असेल तर क्षमा करावी। संसार दुःखा इतके दुःख कुठेच नसताना संसाराला सुख मानतो तो मूर्खापेक्षाही मूर्ख परममूर्ख म्हणावा त्याचेच पुढे वर्णन करणार असून दारुण गर्भवास जन्म दुःखाचे लक्षण पुढे सांगत आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पढत मूर्ख लक्षण निरूपण नाम समास दशम समाप्त।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्मै महाकाल्यै च नमो नमः. श्रोत्या हो नमस्कार. तसं बघायला गेलं तर आपल्या प्रत्येकाचं जीवन हा एक जुगार आहे, दैवाचा खेळ आहे. गुड लक आणि बॅड लक हे शब्द सर्रास वापरले जातात ते यामुळेच. दैव दुर्दैव नियतीचा खेळ शाप वरदान असंही म्हटलं जातं. ज्याला चांगले शब्द चांगले दिवस लाभतात त्याला वरदान म्हटलं जातं आणि ज्याला वाईट शब्द वाईट दिवस लाभतात त्याला शाप म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा असं म्हणतात विविध आवाज येतात अनामिक नाद उठतात तेव्हाही हेच विचार मनामध्ये येत असतात, हेच विचार मनात येतात.

संगीत वरदान या नाटकातलं पद्मश्री ग दे माडगुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या संगीत संयोजनामध्ये हे नाट्यगीत गायलं होतं सुमती टिकेकर यांनी. श्रोते हो, जीवनामध्ये सगळ्यात अशाश्वत असलं तरी निस्सीम प्रीती मात्र युगानुयुग चिरंजीव आहे. या अशाश्वत अनिश्चित अशा जीवनभरात केवळ निस्सीम प्रीती आणि एकमेकांबद्दलची भावोद्गत ओढ हीच साऱ्या सृष्टीचक्राला फिरवत असते हे मात्र नक्की.

0: नंदा दीप या चित्रपटातलं हिराकांत कलगुटकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. अविनाश व्यास यांच्या संगीत नियोजनामध्ये युगल स्वर लाभले होते आशा भोसले आणि मन्नाडे या कलाकारांचे. तुझ्यातले आणि चंद्रामधले साम्य मला पाहू दे असं कुणी म्हणत तर कुणी या लाजऱ्या साजऱ्या मुखड्यालाच चंद्राची उपमा देत. अहो ही गोड गुलाबी भाषाच प्रीतीचे गहरे रंग दाखवत असते. प्रीतीचे गहरे रंग एकमेकातली ओढ आणि आकर्षण कायम टिकून आहे ते फक्त आणि फक्त या प्रेमरसामुळे. फक्त या प्रेमरसामुळे.
1: एक लाजरा साजरा मुखडा.

श्रोते हो, आत्ताच आपण चंदनाची चवळी अंगअंग जाळी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. राम कदम यांच्या संगीत नियोजनामध्ये युगल स्वर लाभले होते उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक या कलाकारांचे. श्रोते हो, प्रीतीच्या या मोरपंखी विश्वामध्ये प्रेमी युगुलांना सगळंच कसं भावरम्य, तरल आणि स्वप्नवत भासत असतं. एकमेकांच्या सहवासामध्ये वेळ कसा हरणगतीनं धावतो हेच कळत नसतं, तर वियोगात मात्र एक एक क्षण युगासारखा भासत असतो, युगासारखा. चांदण्यात ऊन आणि उन्हात चांदणं हसत असतं ते ह्याच मखमली दिवसात. बरं, ह्याच मखमली दिवसात.

आताच आपण कलंक शोभा या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं युगलगीत ऐकलं. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीताला स्वरसाज लाभला होता बाबूजींचा अर्थात सुधीर फडके यांचा. श्रोतेहो, शाहीर बाळकराम वराळीकर आणि मंडळीने गायलेलं एक लोकगीत आता ऐकूया. टिपूर चांदण्यामध्ये बाज टाकलेली आहे, त्या बाजेवर कृष्णदेव निजला आहे आणि राधाबाई त्या कृष्णाला मोरपंख्यानं वारा घालतायत असा उल्लेख करून पुढं कथानक बदलत जातात. कृष्णाच्या गवळणी बारा त्या फुलांचा करंडा करून माऊलीच्या म्हणजे देवीच्या पूजेला जातात. त्यानंतर हाऊलूबाईला गावाचं नाव विचारलं जातं आणि अशा भरल्या घरात तू पालखीत बसून सुखानं जा असा भरभरून आशीर्वाद दिला जातो. शाहीर बाळकराम वराळीकर आणि मंडळीनं गायलेलं हेच ते लोकप्रिय लोकगीत. चांदण्यांचं अन्न पिठभर चांदणं, चांदुल्या खात्याल्या बा जागाबाई, चांदुल्या खात्याल्या.

0: बरेद्रश्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आय एम पी एस सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक
1: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 12 ऑक्टोबर, आजच्या दिवशी 1492 रोजी क्रिस्टोफर कोलंबस अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचला होता. 1901 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊस म्हणून घोषित करण्यात आले होते. आजच्या दिवशी 1922 रोजी प्रसिद्ध मराठी कवयित्री आणि गीतकार शांता शेळके यांचा जन्म झाला होता. 1967 रोजी समाजवादी नेते, विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: रसिक हो नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण पक्षी जे आहेत ते आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतात या संदर्भात थोडंसं जाणून घेणार आहोत. आपल्या देशामध्ये जी पक्षीसृष्टी आहे ती अतिशय समृद्ध आहे. जवळजवळ 1200 पक्ष्यांच्या ज्या जाती आहेत त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कीड व्यवस्थापनामध्ये शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. जगातील एकूण पक्ष्याच्या 20% ज्या प्रजाती आहेत त्या भारतात आढळतात. त्यातील 60% ज्या आहेत त्या निव्वळ कोकणातसुद्धा आढळतात. शेतकऱ्यांना पक्षी म्हटलं की डोळ्यासमोर जी बाब येते ती म्हणजे गोफण आणि बुजगावणं, आणि ते आपल्या डोळ्यासमोर येणं साहजिकही आहे. कारण की उभ्या पिकामध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात नासाडी करतात असं आपल्याला आढळतं. मात्र कित्येक पक्षी शेतावर फळबागांमध्ये उपयोगीही आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं कृषी पक्षीशास्त्रातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प हा सुद्धा आता सुरू केलेला आहे. तर या प्रकल्पांतर्गत तज्ज्ञांच्या पाहणीनुसार असं आढळलं की पक्ष्यांच्या 50 प्रजाती ज्या आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत कीड व्यवस्थापनामध्ये, किंवा शेतकरी बंधूंना त्या फार फायदेशीर आहेत. घुबड हा त्यापैकी एक महत्त्वाचा पक्षी. गहू शेतीला तो वरदानच मानावं लागेल, कारण की त्याचं मुख्य खाद्य जे आहे ते उंदीर, आणि उंदीर हा शेतकऱ्याचा फार मोठा शत्रू आहे. विशेषतः गहू पिकामध्ये तो फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतो. एक वयस्क घुबडाचे साधारणतः दररोज 2 उंदीर असे खाद्य जर आपण पकडलं तर ते किती मोठ्या प्रमाणात उंदीराचा सार करतात हे आपल्याला लक्षात येईल. एक घुबड तब्बल 40 हेक्टर शेतावर टेहळणी करू शकते. आणि पूर्वीच्या काळी शेतामध्ये जे आहे पक्ष्यांना बसण्यासाठी शेतावर बांबूचे थांबे शेतकरी लावत असत. आता पुन्हा एकदा एकीकृत कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून आपण सांगत असतो की पक्ष्यांना बसण्यासाठी आपण पक्षी थांबे लावले पाहिजे. या पक्षी थांब्यावर बसून घुबड चौफेर व्यवस्थित लक्ष ठेवू शकते आणि उंदरांचा मोठ्या प्रमाणामध्ये संहार करू शकते. चीनमध्ये तर घुबडांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात मान्य झालेलं आहे. शेतावर कृत्रिम घरटी मोठ्या प्रमाणात त्यांची निर्माण केले जातात आणि त्यांना त्याचं संगोपन केलं जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उंदरांचं व्यवस्थापन केलं जातं. शेतावर नागरणी चालू झाली की त्यामागोमागात आपण बगळ्यांचा थवासुद्धा पाहिला असेल. तर ही जी बगळे आहेत हे काय करतात की जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक किडींचे जे कोश आहेत, पतंगवर्गीय किडीचे कोश, ते उन्हाळ्यामध्ये खोल नागरण केल्याच्या नंतर वर येतात आणि पक्षी जे आहेत, विशेषतः बगळ्यासारखे पक्षी जे आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये ते वेचून खातात. तर गोगलगाईसुद्धा त्या फस्त करतात. भुईमुगाच्या शेतावरच्या पांढऱ्या हुमणीअळीचंसुद्धा 80% नियंत्रण जे आहे ते पक्षीच करत असतात. त्याच्यामध्ये मैना जी आहे ती महत्त्वाची आहे, भोरटी आहे, नीलकंठ आहे, यासारखी पक्षीसुद्धा पिकावरच्या अळ्या मोठ्या प्रमाणामध्ये खातात. खाटीक पक्षी जे आहेत ज्याला आपण खाटीक टोळ म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये नुकसान करतात. आणि कोकणातील परंपरागत भात शेतीचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यात असं लक्षात येईल की जंगलातील नैसर्गिक जे झाडं ज्या ठिकाणी आहेत आजूबाजूनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष्यांद्वारे किडींचं व्यवस्थापन होत असते. तर आपण ह्या जर काही बाबी पाहिल्या तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. संयुक्त राष्ट्रसंघानं 2010 जे आहे ते आंतरराष्ट्रीय जैविक विविधता वर्ष म्हणून साजरं करण्यास ठरवलेलं आहे. आणि या वर्षामध्ये शेतावरची झाडं न तोडण्याचा किंवा त्या परिसरात अधिक झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळं वनक्षेत्र तर वाढेलच पण त्याचबरोबर पक्ष्याचं संवर्धनसुद्धा होईल. हे पक्षी आपल्या शेतातील कीड नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि ह्या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला आणि संगोपनाकरता किडींकरता चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं तर एकीकृत कीड व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून पक्षी आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मदत करू शकतात. तर आपण सर्व मिळून हे जे संयुक्त राष्ट्रसंघानं 2010 आंतरराष्ट्रीय जैविक विविधता वर्ष म्हणून जाहीर केलं त्यामध्ये संकल्प करूया की पक्ष्यांचं संगोपन मोठ्या प्रमाणात करूया आणि किडींचं व्यवस्थापन करूया. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: श्रोते नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि त्याच निमित्तानं प्रत्येक घराघरातनं आदिशक्ती आदिमाया जगदंबेची उपासना आपण सगळेजण करतो आहोत. कुलधर्म, कुलाचार, 9 दिवसांचे उपवास, घटस्थापना आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या चालीरीती, या सगळ्यांमुळे घरातल्या प्रत्येकाचं मन आणि घरातलं वातावरण आनंदानं त्याचबरोबर चैतन्यानं भरून गेलेलं आपल्याला दिसतंय. श्रोते हो, याच नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण आपल्या या विशेष कार्यक्रमातनं 3.5 शक्तीपीठांबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. खरं तर हे शक्तीपीठ म्हणजे काय आणि 3.5 शक्तीपीठं कुठली याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि मग त्यानंतर आपण या मालिकेला आणि वेगवेगळ्या मंदिरांना जाणून घ्यायला सुरुवात करूया. या शक्तीपीठांबद्दल सांगताना अनेक प्रकारची माहिती वाचनात येते. त्यातल्या एका माहितीतल्या आख्यायिकेप्रमाणे सतीचा पिता प्रजापती दक्ष यानं आयोजित केलेल्या यज्ञात दक्षानं सतीचा पती असलेल्या शिवशंकरांचा अपमान केला आणि त्यामुळे तो अपमान सहन न झाल्यानं शिवपत्नी सतीनं यज्ञात उडी मारली आणि स्वतःचं दहन केलं. त्याचबरोबर हे समजल्यानंतर रागावलेल्या शिवानं वीरभद्राला आज्ञा करून यज्ञाचा विध्वंस केला आणि अत्यंत शोकाकुल अवस्थेत आपली पत्नी सतीचं शव घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले. या भ्रमंतीत सतीच्या शरीराचे अनेक अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी ही शक्तीपीठं निर्माण झाली असं सांगितलं जातं आणि या पौराणिक कथेतूनच भारतभरातल्या देवीची अनेक मंदिरं एकाच आदिशक्तीची मानली गेलेली आहेत. खरं तर या शक्तीपीठांच्या ठिकाणांविषयी आणि त्यांच्या संख्येंविषयी अनेक वेगवेगळी माहिती आहे आणि म्हणूनच ही मतभिन्नता आपल्याला आढळून येते. ही संख्या कुठे 108, कुठे 51, तर कुठे 52 अशा पद्धतीनं नमूद केलेले दिसते. देवी भागवतात 108 पीठांचा उल्लेख आहे. त्यापैकी महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका ही 3 पूर्ण पीठ समजली जातात आणि वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ मानलं जातं आणि अशा पद्धतीनं ही 3.5 शक्तीपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत. या 3.5 पीठांबद्दलची ही आख्यायिका सुद्धा खूप रंजक आहे बरं का. म्हणजेच विश्वातल्या सगळ्या ध्वनीचं आणि अक्षराचं बीज म्हणजे प्रणव ध्वनी मानला जातो आणि तो प्रणव म्हणजेच ओम. या ओमचं रूप हे अ, उ आणि म आणि ऊर्ध्व मात्रा मिळून तयार होतं. या ध्वनीचं हे साकार रूप म्हणून ही 3.5 शक्तीपीठं ओळखली जातात. यातली माहूरची रेणुका ही अकार मानली जाते, तुळजापूरची तुळजा भवानी उकार मानली जाते, कोल्हापूरची महालक्ष्मी ही मकार मानली जाते आणि ही 3 पूर्ण शक्तीपीठं झाल्यानंतर शेवटचं म्हणजेच वणीची सप्तशृंगी ही या ओंकारातली ऊर्ध्व मात्रा म्हणजेच अर्धपीठ असं समजलं जातं. श्रोते हो, या 3.5 शक्तीपीठातल्या या देवता आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या कुलस्वामिनी असतात आणि त्या त्याप्रमाणे प्रत्येक घर आपल्या कुलदेवतेची उपासना या नवरात्रात करत असतो. हे नवरात्र म्हणजे काम्यव्रत असतं. अश्विन शुद्ध प्रतिपदेला याचा प्रारंभ होतो आणि अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत सुरू असतं. प्रत्येकाचे कुलाचारही वेगळे असतात आणि त्याप्रमाणे घटस्थापना करून 9 दिवसाचे किंवा बसते उठते उपवास करून किंवा नक्त भोजन करून हे नवरात्र साजरं केलं जातं. या व्रतात 9 दिवस सप्तशतीचा पाठ, अखंड दीप, कुमारिकेची पूजा तसंच घटावर रोज 1 किंवा चढत्या क्रमानं माळा बांधल्या जातात. अनेक घरांमध्ये होम हवन सुद्धा यावेळेस केलं जातं. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो आणि म्हणूनच नवीन शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद प्रत्येक ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच अनेक ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मानवी आरोग्यावर आणि व्यवहारावर सुद्धा होत असतो. सृष्टीतलं हे परिवर्तन हा शक्तीचा खेळ असतो आणि म्हणूनच ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ याचं आचरण केल्यानं शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो, मानसिक बळ वाढतं आणि म्हणूनच नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ असतो असं मानलं जातं. श्रोते हो, या नवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्तानं 3.5 शक्तिपीठांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या भागांमधनं.

रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनेलवरती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका।
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विना अट फक्त 10%।
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विना अट 100% सूट।
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
9: आजच भेट द्या,
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। हे गीत आहे पी सावळाराम यांचं, गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी। आणि हे गीत ऐकूयात आई कुणा म्हणू मी या चित्रपटामधलं।

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि सारिका कपूर यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे अंजान यांची घर का चिराग या चित्रपटामधल्या. या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं, महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे N. दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: दसरा, दिवाळी आणि आडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात। ही शब्दरचना आहे नक्षलाल पुरी यांची, संगीत दिले बप्पी लहरी यांनी। ऐकूया फर्स्ट की जंग या चित्रपटामधलं गीत।

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया गंगा तेरे देश में। या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत मोहम्मद असीस आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं हर हर गंगे या चित्रपटामधलं भरत व्यास यांचं गीत. गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत साज आहे शिवहरी यांचा, आणि हे गीत आहे लम्हे या चित्रपटामधलं.

0: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया तेरे प्यार में या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी आणि हे गीत ऐकूया शैलेंद्र सिंग आणि प्रीती सागर.

0: नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अळावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत परेबी या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांची शब्दरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे, तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विनाअट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विनाअट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट, फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, बहुरूपिया या चित्रपटामधलं. हे गीत आहे अंजान यांचं, संगीतकार उषा खन्ना.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: मनहर उदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. घुंगरू या चित्रपटामधलं संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: ऐकूया साहिल लुधियानवी यांची गीतरचना इन्साफ का तराजू या चित्रपटामधले. हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी. संगीतकार रवींद्र जैन.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट, फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं जंगल में मंगल या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी आणि नीरज यांच्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: दखीन रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया नीरज यांचं। आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात लाल पत्थर या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जोरू का गुलाम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.
2: अरे

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र यांचं गीत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ज्वाला चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
3: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
3: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत महेंद्र दहळवी यांचं दादा या चित्रपटामधलं. संगीतकार उषा खन्ना आणि हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची खिलौना या चित्रपटामधली. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला। ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत। या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं। या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी।

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका.
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%.
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट.
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
8: आजच भेट द्या
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पाहुणी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज

0: विशेष 499 दिवस एफडी 7.75% व्याज दरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत ऐकूया. आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचा, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा। या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं।

0: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या खास मालिकेमध्ये आज सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आजच्या भागामध्ये सहभागी झालेले पाहुणे आहेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 11:05 फक्त आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं.

वाळूच वाळू होता बोट भर भोग घेई पोट भर वरती वाळू खाली वाळू वाळू म्हणे की

0: राती लागे पूल या इवल्या शाखो पेत वाळू रडला झोपेत वाळू रडला झोपेत
1: एक वन होतं वेळूचं त्यात घर होतं साळ

0: निजला तोड़िया तो बालू निजला तोड़िया तो एकदा पाऊस लागे वोलू बिजली वाळू बिजली वेळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डारा खाली आली टाळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा साळून मग केलं काय तोचित धरला त्याचा पाय साळून मग केलं काय तोचित धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुल वाहून गेलं साळूच घर राहून गेलं साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर साळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं लोळू आमची गोष्ट आकूड कंब्याच्या पाठेत लाकूड
1: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
2: आजच भेट द्या
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा सा।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देव पावला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दी. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राम कदम यांच्या संगीताने सजलेलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: दसरा दिवाळी आणि आडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: आडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. मंडळी, नवरात्रनिमित्तच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा ही विशेष मालिका आम्ही खास आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. यामध्ये नाशिकमधील नवरात्रोत्सवामध्ये सक्रियरित्या सहभागी असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या आजवरच्या योगदानावर प्रकाश टाकणार आहोत. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला एक खास व्यक्ती इथे आलेली आहेत. त्या म्हणजे नाशिकच्या विद्यमान महापौर महामहिम हिमगौरी आडके. तर ताईंचं मी स्वागत करते आणि आजच्या आपल्या गप्पांना आपण सुरुवात करूया. ताई, खूप मनापासून स्वागत तुमचं.
1: खूप खूप धन्यवाद.
0: नुकत्याच सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा.
1: तुम्हा सगळ्यांनाही नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवरात्र गणपती गेले आहेत, नवरात्र आहेत, सगळंच वातावरण अतिशय उत्साहाचं आहे.
0: येस. तुमच्याविषयी खूप आदर आहे. जेव्हापासून तुम्ही पदभार हातात घेतलेला आहे तर इतक्या तुम्ही सोशली ॲक्टिव्ह दिसता. प्रत्येक ठिकाणी अगदी दखल घेऊन प्रत्येक गोष्टीची कायम तिथे उभ्या असत्या, म्हणजे महापौर म्हणून. तर हे सगळं छान आहे, याबद्दल खूप आदर आहे. पण थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं, शिक्षण कसं झालं, ह्याबद्दल थोडं सांगा.
1: बालपण नाशिकमध्येच. अर्थात मी शाळेत निर्मला कॉन्व्हेंटला होते आणि नंतर 11वी 12वी KTHM आणि मग 12वी नंतर इंजिनिअरिंग केलं मी कमिन्स कॉलेज पुणे येथे.
0: बरं.
1: आणि मग MBA केलं पुणे विद्यापीठातच केलं, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस. आणि मग त्यानंतर आय वॉज प्लेस्ड TCSमध्ये.
0: बरं.
1: SAP कन्सल्टंट अक्रॉस व्हर्टिकल्स मी काम केलं आहे, म्हणजे अगदी बिझनेस अक्विजिशन पासून, BFSI पासून, मेडिकल डिवायसेस, ऑटोमोबाईल, असा प्रवास होता. आणि शिक्षिकेची मुलगी, आजी शिक्षिका, आई शिक्षिका, त्यामुळे एक. आणि माझे वडील तसे खूप डिसिप्लिन्ड आहेत, कडक आहेत स्वभावाचे, त्यामुळे आधीपासून एक वातावरण घरात अकॅडमिकच आहे राहिलं आहे. त्यामुळे 10वीत शाळेत प्रथम, मग बोर्डात आणि मग नंतर सगळा विषय असा. सो शैक्षणिकदृष्ट्या मला जे गुरुवर्य लाभले, आय वॉज व्हेरी लकी की मी एकबोटे सरांची स्टुडंट आहे, गाडगे सरांची आहे. सो त्यामुळे एक माणसाच्या आयुष्यामध्ये आपला गुरु हा जितका प्रगल्भ असेल, जितक्या लवकर तो आपल्याला भेटेल, तितका लवकर आपण चांगल्या त्या लेवलला जाऊ शकू असं माझं मत आहे.
0: मस्त, किती छान. पण आता आपल्या कार्यकाळामध्ये कुंभमेळा भरतो आहे, तर त्याची काही खास तयारी चालू आहे?
1: खास तयारी म्हणजे अख्खा नाशिक तयारी करतंय. आपल्याला माहित आहे की नाशिकची चर्चा देशभर नाही तर जगभरात आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर खरं तर हा पाठोपाठ होणारा कुंभ आहे आणि त्यामुळे प्रयागराजने एक बेंचमार्क सेट केलाय मला असं वाटतं. आणि आपला कुंभ हा जागतिक दर्जाचा होऊ शकतो हा एक केस स्टडी प्रयागराजने आपल्या समोर ठेवला आणि नंतर अर्थातच एक्सपेक्टेशन्स खूप वाढले आहेत. पण आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की प्रयागराजचा कुंभ आणि नाशिकचा कुंभ हा वेगवेगळा असणार आहे. त्यामागची कारणं अशी आहे की प्रयागराजमध्ये लांबचे लांब घाट आहेत, किलोमीटरवर अनेक किलोमीटर असा प्रवास तुम्ही करू शकतात. पण आपल्या इथल्या कुंभाची खासियत ही आहे की आपला कुंभ तो दोन ठिकाणी होतो, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर. आणि इथे कुंड आहेत आपल्याकडे, म्हणजे त्र्यंबकला कुशावर्त आहे आणि नाशिकला रामकुंड आहे. त्यामुळे इथला जो कुंभ होणार आहे त्याची व्यवस्था, त्याची रचना आणि त्याला लागणाऱ्या काही गोष्टी ह्या खूप खास आहेत. अर्थात नाशिक खासच आहे. त्यामुळे आणि मला असं वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये हा एकमेव कुंभ असा आहे जो उत्तर भारताला आणि दक्षिण भारताला जोडतो. त्यामुळे यात शैवही आहेत आणि वैष्णवी आहेत. हा कुंभ नाशिकचा खूप त्यामुळेही खास आहे. आणि पावसात होणारा एकमेव कुंभ आहे, त्यामुळे अनेक गोष्टी आहेत ज्या ह्या कुंभाला खूप स्पेशल बनवतात. क्राऊड मॅनेजमेंटच्या दृष्टीने खरं तर ह्याच्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. प्रयागराजच्या तुलनेत इथे येणारे जे काही भाविक आहेत, साधू संत आहेत, त्यांच्यामध्ये मला असं वाटतं की एक साधारण 13 कोटी मॅक्सिमम आपण एक्सपेक्ट करतोय की फुटफॉल असेल. आणि आपले 13 आखाडे आहेत, 2 आपले पुरोहित संघ आहेत, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कुंभचं नियोजन करतोय. आपल्याला माहितीये की प्रथमच एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये नाशिकमध्ये कुंभ प्राधिकरण स्थापन झालं आहे आणि विशेष लक्ष आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे. आणि ना भूतो ना भविष्यती असा निधी खरं तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकसाठी जाहीर केला. त्यांच्या विजनला खरं तर आपला सलाम असला पाहिजे, कारण एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी नाशिकला खूप महत्व दिलं आहे. नाशिकच्या व्यवस्थेसाठी त्यांनी खरं हा निधी दिला आहे आणि नाशिककरांसाठी तो दिला आहे. कुंभ ह्या जो आहे हा 20 महिन्याचा असतो आपला, पण त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या ज्या सोयी आहेत त्या शाश्वत आणि परमनंट राव्यात ह्या गोष्टीसाठी आपण ह्या कुंभाचं नियोजन करतोय. आता बघा नाशिकचं पॉप्युलेशन जे आहे ते अगदी 11.5-12 लाखापासून तर आता 25 लाखाच्या वर आहे आणि रस्ते तेच आहेत पण वाहनांची गर्दी काही कमी होत नाही. जवळजवळ 1 लाखभर वाहने 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स दर महिन्याला नाशिकमध्ये ऍड होतात असा आरटीओचा डेटा आहे. असं होत असताना आपले रस्ते आणि आपल्या गोष्टी या परमनंटली कशा आपण करू शकतो यावर भर देऊन खरं तर हा कुंभ प्लॅन केलेला आहे. कुंभाची तयारी होत असताना नाशिककर कुठे मागे नाही राहायला पाहिजे. हा जो कुंभ आहे तो एका विशेष पटलावर नाशिकला नेणार आहे. त्यामुळे सर्वच नाशिककरांना ही विनंती आहे की ह्या कुंभामध्ये एक इव्हेंट म्हणून न पाहता आपण सगळेजण ह्या आपल्या धार्मिक आणि सगळ्या मोठ्या हिंदू धर्माच्या पर्वाला स्वतः जातीने कॉन्ट्रीब्युशन आणि ॲज अ स्टेक होल्डर, कारण आपण शेवटी होस्ट आहोत त्यामुळे ही जी जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही अनेक गोष्टी करतोय. आम्ही एक हॅशटॅग देखील दिला आहे, सेवा ही स्नान है.
0: बर छान.
1: त्यामुळे आमची अपेक्षा अशी आहे की मी नाशिकचा आणि कुंभमेळा माझा.
0: वा मस्तच. आपण सगळेच नाशिककर ही गोष्ट अगदी लक्षात ठेवतील आणि पुढे सुद्धा ह्या हॅशटॅगचा वापर करतील असं अपील करूया या निमित्ताने. आता सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे तर नाशिक महानगरपालिकेकडून काय विशेष तयारी आपण केली, म्हणजे आपलं धार्मिक दृष्ट्या तर नाशिकला महत्व आहे, तर 52 शक्तिपीठांपैकी एक स्थान सुद्धा नाशिकमध्ये आहे आणि एकूणच ह्या रील्समुळे किंवा या सोशल मीडियामुळे इतकं हे सगळं व्हायरल होतंय आणि दिवसेंदिवस संख्या वाढतच चालली आहे लोकांची नाशिकमध्ये येणाऱ्यांची, तर आपण त्या दृष्टीने मनपाने काय आपण तयारी केलेली आहे नवरात्रोत्सव सुरळीत पार पडावं म्हणून.
1: नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला सगळ्या माहिती आहे की आत्ता जसे गणेश मंडळांच्या आपण बैठका घेतल्या होत्या, नवरात्र उत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो आणि स्पेशली महिलांकरता खूप महत्वाचा आहे. आपण अनेक ठिकाणी हळदी कुंकू घेतो, गणपती तरी आपण मंडळांमध्ये साजरा करतो, गौरी गणपतीचा पण आपण हे करतो, पण नवरात्राला आपल्याकडे खूप महत्व आहे. देवी हे शक्तीचं प्रतीक आहे आणि ह्या 9 दिवसांमध्ये आपण जाणतो की भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला प्राधान्य दिलेलंच आहे आणि ह्या शक्तीचं पूजन आपण करत असतो. 9 दिवसांमध्ये बाजारपेठाची पण रेलचेल असते, 9 रंगाच्या साड्या सगळ्यांनाच घ्यायच्या असतात. असं असताना आपण महानगरपालिकेतर्फे एक संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 16, 17 आणि 18 एक कार्यक्रम घेत आहोत आणि त्यानिमित्ताने आपल्याला जे काही सांस्कृतिक अधिष्ठान आहे आपल्या नाशिकचं, आपल्याला माहिती आहे की आपली तपोभूमी आहे आणि हे कल्चर जे आहे आपले सन्माननीय पंतप्रधान म्हणतात की विकास भी और विरासत भी, त्यामुळे ही जी विरासत आहे आपली नाशिककडे बघायचा दृष्टिकोन एक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून आहे आणि ते आपण पुढे चालवणार आहोत. त्याच पद्धतीने पहिल्यांदा असं घडतंय की कुंभमेळा असताना नेतृत्व स्त्री करते आहे, म्हणजे महापौर पण महिला आहे आणि आयुक्त देखील महिला आहे आणि याला एक विशेष महत्व त्यामुळे लाभलं आहे. खरं तर राजकीय पक्षांमध्ये आमच्या पक्षाने ही जबाबदारी खूप, मी म्हणेन मी भाग्यवान आहे की ह्या पद्धतीने मेटिक्युलसली प्लॅन करतात महिला आणि अनेक गोष्टी हँडल करू शकतात. जसं आपण अनेक रोलमध्ये असतो, आपण आई असतो, आपण सून असतो, बहीण, पत्नी, या अनेक भूमिकेत आपण सगळं घर जोडून ठेवतो. महिलेची प्रमुख भूमिका असते की पाचही बोटं काही घरात परिवारात कोणी सारखं नसतं, पण तो परिवार जोडून ठेवण्याची ही जी ताकद आहे आणि महिला ही सृजनच आहे, त्यामुळे पुढे नेण्याचं, जीवन जगण्याचं सामर्थ्य, संवेदनशीलता ही महिलेमध्ये आहेच.
0: मस्तच. महापौर झाल्यानंतर सणवार साजरे करताना काही बंधन आली का?
1: उलट असं वाटतंय मला की महापौर झाल्यानंतर सणवार, आपल्या परंपरा ह्या जास्त ॲम्प्लिफाईड पद्धतीने मला साजऱ्या करता येत आहे. कारण आयाम मोठा आहे, आपल्याला आपली संस्कृती जी आहे त्याचा प्रचार प्रसार करायचाच आहे. कारण आता जागतिक स्तरावरती मोदीजींनी आपल्या संस्कृतीला, भारतीय संस्कृती अडॉप्ट करणारे, हिंदू धर्म अडॉप्ट करणारे कैक असे परप्रांतीय आहेत ज्यांना आपलं वे ऑफ लिव्हिंग जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे आपली शैक्षणिक संस्था आहे, आयुर्वेद कॉलेजेस आहेत, आणि त्यामध्ये मला अनेक रिक्वायरमेंट येत असतात की अनेक फॉरेन स्टुडंट्सला खरं तर आयुर्वेदामध्ये PhD करायचे आहे. मग त्या दृष्टीने पण आपण पावलं उचलतो आहे की कसे ते MOU होऊ शकतात, कसे विद्यापीठांमध्ये, जसे आपण म्हणतो की इतर विद्यापीठ भारतात आले पाहिजे, महाराष्ट्रात आले पाहिजे, त्याकरता सन्माननीय मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत की आपली मुलं बाहेर देशात जाण्यापेक्षा ती विद्यापीठं इथे कशी काय येतील आणि हा जो एक ज्ञान कुंभ आहे तो कसा उभा होईल. आणि त्यासाठीच आम्ही पण प्रयत्न करतोय की जशा जगाच्या बाउंड्रीज कमी कमी होत चालल्या आहेत, आपण बघतोय की AIचं युग आहे, इंटरनेट आहे, आता कुठेच असं बंधन राहिलं नाहीये की कोणत्या वेळी कोणत्या काळी आपण एकमेकांशी संवाद साधू शकत नाही, किंबहुना व्हिडिओ कॉल्स थ्रू आपण एकमेकांना बघू देखील शकतो. आणि AI मध्ये तर अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्या आहेत आता डिजिटली. UPI आपण बघतो आहे, ब्रिक्सल एवढ्यातच समिट झालेला आहे आणि त्यात अनेक अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामध्ये भारताने नेतृत्व करून जगासमोर एक वेगळी दिशा दाखवली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली संस्कृती जी आहे तिचाही प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने आपले सणवार अधिक त्याचं सायंटिफिक महत्व कसं आहे हे जगाला कळत आहे आणि म्हणून त्याच्यात जास्त अप्रिसिएशन मिळत आहे.
0: मस्त, खूपच छान. थोडंसं आता तुमच्याविषयी पुन्हा एकदा जाणून घ्यायला आवडेल की अर्थातच रिकामा वेळ मिळणं शक्य नाही आहे सध्या तरी, पण तरीही थोडाफार वेळ स्वतःसाठी मिळाला तर त्यावेळेला नेमकं काय करायला आवडतं? अशी कुठली हॉबी आहे की ती आवर्जून करायला आवडतेच असं काही आहे?
1: हॉबी म्हटलं तर मला गाणी ऐकायला आवडतात आणि कुठलंही, म्हणजे अगदी शास्त्रीय संगीतापासून तर लेटेस्ट म्युझिकपर्यंत, पण मी कानसेनच आहे. हा एक विषय. दुसरं, मला बघायला स्टोरीज रीड नाही म्हणता येणार पण बघायला आवडतात, त्यामुळे जसा वेळ मिळतो तसं हे करते. कारण आपण जर बघितलं तर क्रिएटिव्हली मी कधी काळी एकांकिका स्पर्धेत भाग सुद्धा घेतला आहे, पुरुषोत्तम करंडक सुद्धा जिंकलेला आहे आणि लेखन आणि दिग्दर्शन पण केलं आहे. त्यामुळे माझा तो जो पार्ट आहे तो एक आहे की जर मी इथे नसते तर मी तिथे नक्की असते.
0: आपल्या महापौरांचं हे सुद्धा एक अंग आहे हे आज नव्यानेच नाशिककरांना कळलंय. छान वाटतंय खरं तर तुम्ही जे काही सांगताय त्याला इतका छान अभ्यास तुमचा आहे हे लक्षात येतंय तुमच्या बोलण्यावरून. थोडस रॅपिड फायर घेते.
1: या.
0: आवडता रंग?
1: या.
0: आवडता पदार्थ?
1: अवघड आहे बाबा इतका. मी पुडी आहे त्याच्यामुळे खूप आवडतात, पण गरम गरम वरण भात किंवा गरम गरम पोहे.
0: म्हणजे उच्च विद्याविभूषित असून किती साधं असावं माणसाने याचं उदाहरण मला तुमच्यात दिसतंय. बरं, कधी काही घरच्यांसाठी स्वयंपाक करायची वेळ आली तर काय करता पटकन?
1: काहीही, म्हणजे कोणासाठी करायचं त्यावरती मी पदार्थ ठरवते. मला स्वयंपाक सगळाच येतो त्यामुळे काही प्रश्न नाही.
0: पण आता स्वयंपाकघरात रमायला वेळ मिळतो का?
1: ते थोडं अवघड झालंय, पण जेव्हा माझा मुलगा आहे तो जरा हट्टी आहे आणि जेव्हा कळतं की आता तो आजारी आहे किंवा आजारी असल्यासारखं करतो आहे तेव्हा मात्र मला किचनमध्ये जावं लागतं.
0: थोडक्यात त्याला तुमच्याकडून लाड करून घ्यायचं असतं.
1: हो.
0: फिरायला जाण्याचं आवडतं ठिकाण?
1: फिरायला जाण्याचं आवडतं ठिकाण कोणतंही शांत ठिकाण, निसर्गरम्य ठिकाण.
0: मिस्टरांचा आवडता गुण?
1: ते अगदी ऑपोजिट आहेत माझ्या. म्हणजे मी जेवढं बोलू शकते ते तेवढं कमी बोलू शकता. अँड आय हॅव लर्न्ड इट. त्यांच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की ते खूप पेशंटली सगळं हँडल करतात. कधी फार चिडत नाही आणि ते एवढ्या वर्षापासून बघून बघून मी शिकले आहे.
0: त्यांनी मनापासून दाद दिली असा एखादा क्षण?
1: त्यांनी मनापासून दाद दिली आहे ही अप्रिशिएट्स मी, कारण ते आधी माझे मित्र आहेत आणि मग पती आहेत.
0: जाता जाता नक्कीच, आज आपण खूप छान गप्पा मारल्या, पण जाता जाता कुंभमेळा ही आहे, नवरात्रोत्सव सुरू आहे आणि यापुढेही अनेक सणवार आहेत. तर एक महापौर म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून, नाशिकचं सांभाळ करणारी एक व्यक्ती म्हणून नाशिककरांना काय आव्हान कराल?
1: मी नाशिककरांना एवढंच सांगू इच्छिते की हे 6 महिने जे आहे पुढचे ते नाशिकच्या बदलाचे आहेत आणि कुठलाही बदल होताना तो ऍक्सेप्ट करायची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि हा बदल बघताना आपण स्वतः साक्षीदार आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण देशात बदल होतोय, नाशिकही बदलत आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी हा बदल होतोय. त्यामुळे ह्या बदलाचा स्वीकार करून आपण येणारे जे काही चॅलेंजेस आहे त्यांना एकत्रित सामोरं जाऊन नाशिककर किती चांगले आदरातिथ्य करू शकता जगासमोर हा आपल्याला एक पायंडा पाडायचा आहे आणि येणारे जे भाविक आहे, येणारे जे सगळे तीर्थाटनासाठी येणारे, कोणी पर्यटनासाठी येणारे, हे सगळं एक नाशिकची स्टोरी घेऊन जाणार आहे आणि ती स्टोरी काय असेल आणि काय असावी हे आपण ठरवणार आहोत.
0: खूप छान, एक सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित महापौर मिळाल्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे, कौतुक आहे तुमच्या कार्याचं आणि यापुढेही आपल्या हातून असंच छान कार्य होत राहो, नाशिकची मान उंचावत राहो अशा सदिच्छा देते. आणि आज आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. जय श्रीराम.
0: तर मंडळी, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा ह्या विशेष मालिकेमध्ये आज आपण गप्पा मारल्या नाशिकच्या विद्यमान महापौर हिमगौरी अडके यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जन्मठेप या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कन्यादान या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकाय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगूळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात। आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रम।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुधन या कार्यक्रमाअंतर्गत कोंबड्यांमध्ये जीवाणूपासून होणारा आजार याविषयी आज आपण जाणून घेऊया. यामध्ये कोंबड्यांना जीवाणूपासून होणारा आजार क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज, कोंबड्यांना होणारा हा सर्वसाधारण रोग असून मायकोप्लाझ्मा गॅलिनॅरम जीवाणू यास कारणीभूत आहे. याचा प्रादुर्भाव पक्षाची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाल्यावर होतो. सर्व वयोगटात हा रोग होतो. 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो. मृत्यूचे प्रमाणही लहान वयोगटात जास्त आहे. हवेच्या पिशव्यांचा हा रोग असल्यामुळे या रोगास एअर सॅक डिसीज असेही म्हणतात. या रोगाचे गांभीर्य मौसमावर अवलंबून असते. हिवाळ्यात झाल्यास दुरुस्त होण्यास बराच कालावधी लागतो, परंतु उन्हाळ्यास लागण झाल्यास लवकर बरा होतो. हा रोग हळूहळू वाढणारा असून बराच काळ कळपात राहणार आहे. व्यवसायांच्या दृष्टीने बराच घातक असल्यामुळे कोंबडी पालकांचा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे, कारण मृत्यूची संख्या कमी असली तरी उत्पादनावर बराच परिणाम होतो. अंड्यावरच्या कोंबड्या कमी प्रमाणात अंडी देतात. ब्रॉयलरमध्ये त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन वजन घटते. मासल पक्षा इतर रोग जीवाणूबरोबर हा रोग आल्यास मृत्यूचे प्रमाण 30% असते. वजन बरोबर येत नाही, शिवाय मांस निकृष्ट टाकाऊ ठरते. या रोगाचा जीवाणूचा आकार व जीवाणूच्या यामध्ये मोडतो. रोगाचा प्रसार रोगवाहक पक्ष्याच्या स्पर्शाने तसेच हवेतून विष्ठेतूनही होतो. रोगी पक्ष्यांच्या अंड्यातून पुढील पिढीतील त्याचा प्रसार होतो. लागण झालेल्या नराच्या वीर्यात या रोगाचे जीवाणू असतात. असे नर प्रजोत्पादनास वापरल्यास या रोगाचा प्रसार होतो व कळपात हा रोग सावकाश पसरतो. शेतकरी बंधूंनो, या रोगाची लक्षणे बघितल्यास हिवाळ्यात लक्षणे जास्त दिसतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये घशाची घरघर, नाकातून पाणी गळणे ही प्रमुख लक्षणे आहेत. हा रोग तुलनेत मादीपेक्षा नरात जास्त आढळतो. मासल जातीच्या कोंबड्यांना हा रोग 4 ते 8 आठवडे वयोगटात दिसतो. खाद्य खाण्याचे प्रमाण घटते, वजन कमी होते, अंडी देण्याचे प्रमाण खाली येऊन ठराविक पातळीवर राहते. यामुळे आर्थिक नुकसान होते. मोठ्या पक्ष्याच्या तुलनेत लहान पिल्ल्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. मासल पक्ष्यात प्रमाण 30% जाते. PM केल्यानंतर नाकात, घशात, श्वासनलिकेत चिकट पदार्थ आढळतो. श्वासनलिका व फुफ्फुसांना साधारण सूज आलेली असते व त्यावर चिकट स्त्राव असतो. रोग निदानासाठी प्रयोगशाळेची मदत घेऊन जीवाणूचा शोध घेणे जरुरी आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणजे नराची रोग निदान चाचणी केल्याशिवाय ते प्रजोत्पादनासाठी वापरू नये. रोगवाहक पक्षी CRD कर्ल्स अँटीजन्स टेस्टने ओळखता येतात. यासाठी 0.5 ते 1 CC रक्त घेऊन त्यातील अँटीजन काढले जाते. सिरम व अँटीजन काचेच्या प्लेटवर मिसळतात. ते स्वच्छ दिसली तर पक्षी निरोगी समजावा व दह्यासारखे मिश्रण झाल्यास अथवा त्यात निळे जांभळे ठिपके दिसल्यास रोगवाहक समजावं. प्रत्येक महिन्यात ॲम्बिस्टियन अथवा स्टेप्टी बॉयझिरनचे इंजेक्शन द्यावे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये दुसरा जीवाणूपासून होणारा रोग म्हणजे कार्ली सेप्टिसेमिया किंवा ओलाय बॅसिलोसिस. हा अनुजीवजन्य सांसारिक रोग असून इसका सिया कोलाय जीवाणूमुळे होतो. वेळीच दक्षता न घेतल्यास व्यवसायात फार मोठा धोका पोहोचू शकतो. अतोनात नुकसान होऊन धंदा बंद करण्याची पाळी येऊ शकते. या रोगाचे जीवाणू सामान्यतः पचन संस्थेत असतात, परंतु काही ताणामुळे हा रोग डोके वर काढतो. उदाहरणार्थ पक्षी उपाशी राहणे किंवा अपुरा खाद्यपुरवठा, तापमानातील विषमता यामुळे रोग फावते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचा प्रसार दूषित हवा, पिण्याचे पाणी तसेच खाद्याच्या माध्यमातून हा रोगाचा प्रसार होतो. फार्ममधील व्यवस्थापन आरोग्य रक्षणाच्या नियमाकडे लक्ष न पुरवल्यास रोग उद्भवण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचे लक्षणे जसे पक्षी मंद होतात, पातळ हगवण सुरू होते, वजन कमी होते, खाद्यावरची वासना कमी होते, पिसे पिंजरलेली असतात. हा रोग श्वास मार्गात गेल्यास घशाची खरखर होते, श्वास घेण्यास त्रास होतो, म्हणून पक्षी तोंड उघडे ठेवून श्वास घेतात. कळपातील सर्व पक्षी निस्तेज दिसतात. मृत्यूचे प्रमाण साधारणतः दुपटीने व तिपटीने वाढते. पक्षाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन वाढ अनियमित होते. पीएम केल्यास यकृत मोठे झालेले दिसते, त्यावर मृत पेशीचे टिपके नेक्रोटिक्स फोकाय दिसतात. यकृतावर चिकट जिलॅटिन सारखा पडदा येतो, पिवळा बलक न सोसल्याने अवस्थेत दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय म्हणून पक्ष्यांची घरे विशेषतः निर्जंतुक करून फार्मला निदान 3 ते 4 आठवड्याचा आराम देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण थांबवण्यासाठी स्टेरिडॉल 2 मिली 10 लिटर पाण्यात किंवा सेफगार्ड 2 मिली 10 लिटर पाण्यात वापरावे. फार्मच्या सभोवलतीस सांडपाणी साचू देऊ नका. उंदराचा नायनाट करा. खाद्यात प्रथिनाची व ई जीवनसत्वाची उच्चतम पातळी ठेवल्यास आजारी पक्ष्याचे आरोग्य पूर्वपदावर येते आणि मरणाचे प्रमाण कमी होते. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
0: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. ₹15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: तुझ्या भाग्याला काहीतरी सांग.
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समध्यासनी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत.
3: दिवस आज चांगला भांगला ग भांगला, गंगूबाई गंगूबाई हात जरा चालू द्या, हात जरा चालू द्या, बिल्वराशी बांग

घरात गवत नाही न खपत तसत गवत रानामंदी भरून मुठीत मुळात छाटीत फेकत ऐकीत उन्हामंदी राना कला रोग सारा बारा वाटा जाऊ जा

पिता संगे गोला तुम्ही पीक उभे डोल जा पीक उभे डोल जा।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: वसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अळावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी. आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी. या चित्रपटामधलं या गीताला संगीताने सजवलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात टी मीना यांच्या आवाजात.

0: सकाळचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज सुद्धा कविताताई सोबत आलेले आहेत प्रणव शास्त्री गोखले, सोनाली कुलकर्णी आणि अनघा धोडपकर.
7: माझं म्हणणं असं आहे की स्त्रियांनी हे करता करता पुरुषांनी त्यांना किती साथ दिली पाहिजे याच्यामध्ये, कारण प्रत्येक वेळेस असं होतं की हा स्त्रीचा नवरात्र म्हणजे सगळीकडे तुम्ही बघितलं, नटून तुटून सगळ्या स्त्रियाच जातात सगळ्या.

0: ज्येष्ठागौरी कनिष्ठागौरी यांचं पूजन जे होतं लक्ष्मी म्हणतात काही, तर मूळ कहाणीमध्ये तो ब्राह्मण घेऊन येतोय घरामध्ये, तिची स्थापना तो पुरुषच करतोय, ती तोच पूजक आहे. पण ओव्हर द पिरियड जसं बदलत जातं तसं ह्या गोष्टी हळूहळू समाजाचा आस जसा कलत जातो ना तस तसं हे बदलत जात. ज्याच्याकडे वेळ आहे तो करतो. आज आता अनेक जेव्हा स्त्रिया व्यवसाय करतायत नोकरी करतायत तेव्हा त्यांच्याकडेही वेळ नसतो, पण त्या असं म्हणत नाहीत की हा आता करून टाकू, तुम्ही करून टाका मी टाळते. त्या कुठेतरी ती चाड असते त्यांना, म्हणजे ती जी मातृ प्रकृती आहे ती त्यांना बाध्य करते की हे केल्याशिवाय नाही जायचं. आपला आपलं खरं तर ती लग्न होऊन आली आहे, पण ती कुळधर्म कुळाचार जपण्याची भावना जी स्त्रीकडे आहे आदर्श म्हणूया, सगळ्यांकडेच असेल असं नाही, पण जिच्यात आहे पुरुषांनी अख्ख्या पुरुष वर्गांनी त्याचं अनुकरण करायची गरज आहे.
1: खरं
0: म्हणजे दुसऱ्याच्या घरातून आलेली स्त्री जेव्हा आपलं तुमचं काहीतरी आहे ना तुम्ही मिरवता ना, माझं कुळ माझं गोत्र माझं मोठेपण हे मिरवताना त्यांनीही तितक्याच काळजीने तितक्याच आप्त आपुलकीने ते पाळणं गरजेचं आहे. म्हणजे हे पुरुषांसाठी गरजेचं आहे. आणि त्याच वेळी दुसरी महत्वाची गोष्ट की याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. काहीतरी देवाचं काहीतरी ही परिभाषाच चुकीची आहे, हे शब्द प्रयोगच चुकीचे आहेत. माझा कुलस्वामी माझी कुलस्वामिनी आहे, माझे आई बाप आहेत, त्या स्त्रीने असं म्हटलं की तुझे आई बाप आहेत तू बघून घे काय राहिलं. तर त्याने ते जे आपलेपण आहे उपासनेमधलं कुळधर्म कुळाचारातलं ते जपण्याची अत्यंत गरज आहे. आज बहुतांश कौटुंबिक समस्या किंवा व्यावहारिक जगातल्याही समस्या या कुळधर्म कुळाचार न झाल्यामुळे होतात. अश्रद्धा हे मूळ कारण आहे. त्यामुळे ती अश्रद्धा जर आपल्याला बाजूला ठेवता आली टाळता आली तर अनेक आपल्या अडचणींवर आपल्या या केवळ कुळधर्म कुळाचारातूनही रेमेडीज मिळत जातील. आता स्त्रियांकडे वळूया. स्त्रिया जेव्हा हे करतायत तेव्हा त्यातला नेमकं कशासाठी आपण काय करतोय हा विवेक जर जपता आला. माझं असं मुळीच म्हणणं नाही की हौस मौस करू नये, जे काही करायचंय ते करायचंय, पण मला हे नेमकं कोणासाठी करायचंय आणि कशासाठी करायचंय हा विचार जर करता आला. मला हे मिरवण्यासाठी करायचंय, नवरात्रामध्ये 9 दिवस 9 रंगाच्या साड्या ड्रेस घालून मिरवले आणि सेल्फी अपलोड केल्या म्हणजे नवरात्र झालं का, याच्यात नेमकी कसली उपासना मी केली का, माझीच पिंड प्रकृती मी पोचली, माझी सोशल इमेज काहीतरी वेगळी करण्याचा प्रयत्न केला का, माझं स्वतःचं एक्झिबिशन मी मांडतेय का, हा विचार करण्याची आज अत्यंतिक गरज आहे. नवरात्र हे उपासनेचं पर्व आहे, त्याचं मुख्य प्रयोजन शक्तीची उपासना, आदिशक्तीची मातृत्वाची उपासना. ती फक्त स्त्रियांनीच करायची असंही नाही आणि फक्त पुरुषांनीच करायची असंही नाही, ती सगळ्यांनी करायची आहे. आपल्याला बरेच वेळा गोष्ट ऐकून माहिती असते पण मूळ कुठे आहे, तर महाभागवत नावाचं एक उपपुराण आहे. श्रीमद भागवत नाही, महाभागवत. या महाभागवत पुराणामध्ये नवरात्र पहिलं कोणी केलं असा प्रश्न उपस्थित केलाय, तर रामानी रावण वधासाठी आदिशक्तीची उपासना केली. नवरात्राचं पहिलं व्रत हे रामानी त्या लंकेच्या भूमीवर आचरलं, 9 दिवस उपास केले आणि 9व्या दिवशी ती आदिशक्ती प्रसन्न झाली, शक्ती दिली आणि 10व्या दिवशी रावणाचा वध. आता मूळ वाल्मिकी रामायणात किंवा रामचरित मानसामध्ये हा संदर्भ नसला तरी महाभागवतासारख्या काही शाक्त सांप्रदायिक प्रभाव असलेल्या पुराणामध्ये या कथा आपल्याला मिळतात. म्हणजे राम सुद्धा करतोय, मग पुरुषांनी करायला काय हरकत
1: आहे.
0: आणि याचा दुसरा भाग की स्त्रियांनी असा विचार करायची गरज नाही की मीच सगळं का करायचं, ते माझं आहे ना. म्हणजे त्या जे माझं आहे त्याचा मला भार होता कमा नाही. म्हणजे बरेच वेळा मग त्या एका मोडमध्ये स्त्रिया जातात की मीच का करायचं, मीच का फरफट, माझीच का होतीये, मग मी ना काहीच करणार नाही. तर माझं कुळ आहे ना, माझं घराणं आहे ना, त्याच्यासाठी मी उपासना करते. याचा अर्थ पुरुषांनी झिडकारावं असं मुळीच नाही. पुरुषांनीही जबाबदारीने करायची गरज आहे, स्त्रियांनीही ती जबाबदारी ओळखून हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जास्तीत जास्त उपासना, आत्मसंयम, मग एखादा नियम घ्यावा, 10 नियम करायची गरज नाही. मग चप्पल न घालणं, काही विशिष्ट वर्णाची किंवा प्रकारची वस्त्र न घालणं किंवा उपवास करणं, धान्य फराळ करणं, हे सगळे नियम आहेत. हे कशासाठी

0: येता आत्मसंयम आपल्याला साधता यावा, कुठेतरी माझ्या मनावर माझा कंट्रोल व्हावा यासाठीचे हे नियम आहेत. आपल्याला एकदम एका वर्षी 10 नियम करायचे आणि दुसऱ्या वर्षी काहीच करायचं नाही असं करण्यापेक्षा दरवर्षी एखादा नियम घ्यावा, त्याचा कसोशीने पालन करावं आणि त्यातून व्रत परिपूर्तीचा प्रयत्न करा.
1: हा उपासनेचा विषय निघाला बुवा, म्हणून मला नेहमीच असं नवरात्रामध्ये जसं हा आत्ता अनघाने सांगितलं की वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंवा मिरवणं, तर उपासनेचा खरा अर्थच स्त्रियांना बऱ्याचदा माहीत नाही असं दिसतं. हरतालिका म्हणा किंवा वटसावित्री म्हणा की त्याच्या मुळाशी जाऊन त्या व्रताचं पालन का करायचं ह्याचा विचार नसतो. खरोखरच एक मिरवण्यासाठीचे म्हणजे उत्सव म्हणूनच या गोष्टींकडे बघितलं जातं. तर मग उपासना करायची म्हणजे नेमकं तुम्ही आता जसं सांगितलं की एखादं व्रत घ्यावं, नियम घ्यावा, पण त्याचबरोबर उपासना करायची म्हणजे नक्की काय अपेक्षित असतं स्त्रियांकडून असो वा पुरुषांकडून असो, काय प्रकारची उपासना घडायला हवी नवरात्रामध्ये की ज्याच्याने आपल्यातली आत्मशक्तीला थोडासा बळ मिळू शकेल असं आपण म्हणू शकतो, तर ह्या दृष्टीने काय मार्गदर्शन करायचं?
2: आणि मला पण त्याच हे करायचं की मग प्रत्येक नवरात्रामध्ये वेगळी उपासना असते का तेही सांग.
0: दोन प्रकारे या सगळ्याकडे आपल्याला पाहता येईल. एक आपला कुळधर्म कुळाचार जो असेल त्या पद्धतीने उपासना करणं हे सर्वश्रेय सगळ्यांना. म्हणजे जेव्हा असं होईल की काय नव्याने करायचं असेल तर त्याच्यावर उत्तर आहे की नवनव काहीतरी वेगवेगळं ट्राय करत राहतो. पण ज्यांच्याकडे कुळधर्म कुळाचार परंपरेने चालत आलेले आहे त्यांनी ते टाळून नवं काही करायला जाऊ नये. त्यांनी तेवढं सांभाळलं ना, निष्ठेने सांभाळलं तरी पुरेसं आहे. आता त्यात होतं काय की उपासना म्हणजे नेमकी काय हा मुख्य प्रश्न आहे. तीन प्रकारच्या उपासना आपल्याकडे सांगितल्या, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक उपासना म्हणजे जे आपण देहाच्या माध्यमातून करतो, मग उपास असेल, उपवास मूळ हवा आहे पण त्याचा किमान उपास होतो म्हणजे खाण्यातला बदल एवढाच की आम्ही पोळी भाजी आमटी भात नाही खात, आम्ही भगर खातो, किंवा मग दाण्याची आमटी साबुदाण्याची खीर नाही तर खिचडी करून खातो, हे अपेक्षित नाहीये. आपल्या शरीराला जे अन्न आपण घेतोय ना, जर म्हणजे अनेकांचे असे अनुभव आहेत की नवरात्रात खरंच जर नीट योग्य पद्धतीने तुम्ही उपास केलात, संयमित संयत आहार ठेवला, कमी खा, तर ती जी ऊर्जा तुम्हाला जाणवते ती भरपूर भरपेट रोज खाऊन देखील जेवढी मिळणार नाही तेवढी ऊर्जा या नवरात्रातल्या उपवासातून मिळते. म्हणजे इतकी चैतन्य शक्ती जाणवते ह्या दिवसामध्ये, म्हणजे रादर जे जमिनीतून उत्पन्न होणारं धान्य आहे ना ते, त्याची वाढ सुद्धा 9 दिवसात इतक्या वेगाने होते, म्हणजे ती शक्ती आपल्याला थोड्या प्रयत्नात इतकं काही साध्य करून देत असते. तसं ते उपवास हे एक कायिक साधनेतलं प्रसिद्ध रूप. मग एखाद्या देवी क्षेत्र किंवा देवी स्थानी देवी मंदिरामध्ये दर्शनाला नित्य जाणं असा एक उपासनेचा भाग असू शकतो. तिला परिक्रमा प्रदक्षिणा करणं तिच्या ठराविक संख्यात्मक पद्धतीने हा एक भाग आहे. अनवाणी फिरणं हाही एक त्यातला भाग आहे, पण ते करत असताना आम्ही अनवाणी फिरतो हे मिरवण्यासाठी नाहीये, मी हे व्रतस्थ झालेली आहे म्हणून त्या व्रतस्थपणाची स्मृती टिकवण्यासाठी जे कम्फर्ट्स आहेत तुमच्या शरीराला ते कमीत कमी घेणं. म्हणून मग गादीवर न झोपता जमिनीवर धाबळी ब्रह्मचर्याचं पालन करणं, एका एक भुक्त नक्त किंवा पूर्ण उपवास अशा प्रकारची व्रत करणं, ठराविक ठिकाणी जाणं, सत्संग मग आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती आहेत तर त्या चांगल्या असाव्यात, उगीच दुराचरणी व्यसनी माणसाच्या संपर्कात जास्त जाऊ नये, अशी ही कायिक उपासना आहे. वाचिक उपासना ही अधिक फलदायी मानलेली आहे. त्याच्यामध्ये देवीची विविध स्तोत्र असतील, मग ज्यांना श्री सूक्त पठण करायचंय देवी सूक्त आहेत, ज्यांचा जसा अधिकार ज्या उपासनेचा त्या अधिकार परत्वे पात्रता परत्वे त्याचं पठण करावं, दुर्गा सप्तशती असेल, ललिता सहस्रनामाची उपासना, सौंदर्य लहरी, अनेक स्तोत्र आहेत. आपल्याकडे अमुक म्हणता येत नाही म्हणून अडून बरायची गरज नाहीये, अनेक उत्तमोत्तम स्तोत्र आपल्याकडे संस्कृत आणि मराठीमध्ये उपलब्ध आहेत, त्याचं पठण आपण करू शकतो. काहीच ज्यांना कळत नाही त्यांनी देवी सहस्रनाम साधं मिळणार, दुर्गा सहस्रनाम, भगवती सहस्रनाम, भवानी सहस्रनाम अशी स्तोत्र आहेत, लक्ष्मी सहस्रनाम आहे. आपल्याला जे देवी रूप भावतं त्याचं सहस्रनाम म्हणावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी ते सहस्रनामासमवेत कुंकुमार्चनही करायला हरकत नाही. कुंकू किंवा केशर ज्याची जशी ऐपत असेल त्यानुसार, हळद कुंकू असेल, ते चिमूट चिमूट त्या एकेका नामानिशी चतुर्थ्यंत प्रत्यय लावून नमहा देवीवर, देवीच्या प्रतिमेवर, श्रीयंत्र असेल त्याच्यावर अर्पण करणं. त्यांच्याकडे हे काहीच नाहीये, घरात टाक असेल देवीचा त्याच्यावर ते अर्पण करू शकतात, तेही नाहीये तर सुपारीवर देवीची भावना करून, अगदी तेही ज्यांना शक्य नाही तो कोरा आरसा घेऊन त्याच्यावरही हे करायची आपल्या शास्त्रांनी मुभा दिलेली आहे. फुलं पुष्पार्चन करणं, वेगवेगळी फुलं अर्पण करणं, फळं अर्पण करणं, हे सगळं त्या सहस्रनामाच्या अनुषंगाने आपल्याला करता येईल. जप करणं, देवीच्या नाम मंत्राचा जप करणं, जर गुरूंकडून काही विशिष्ट मंत्राची दीक्षा असेल त्या मंत्राचे जप करणं, अनुष्ठान करणं, त्यातलाच एक भाग यज्ञ म्हणजे चंडी होम, अयुत चंडी, नवचंडी, शतचंडी अशी अनुष्ठानं, हा एक भाग आहे. याच्यात म्हणजे कायिक आणि वाचिक अशा दोन्ही ह्या होतात. आणि याच्या पुढची जी आहे ती मानसिक, की मी 9 दिवस जास्तीत जास्त त्या आदिशक्तीच्या रूपाचा विचार करेन, तिच्या चिंतनामध्ये माझ्या मनातले विचार हे देवीमय झाले पाहिजेत. माझ्या मनात आता ही साडी नेसली याची सेल्फी कधी अपलोड करू असं येत असेल तर ती मानसिक उपासना नाही होणार आहे. माझ्या मनातल्या संवेदना, माझ्या मनातले संकल्प, अगदी विकल्प देखील, कल्पना ह्या सगळ्या देवीमय झाल्या पाहिजेत. किंवा आपलं जे इष्टदैवत आहे त्याचं सतत चिंतन अनुसंधान घडलं तर ती मानसिक उपास. काहीही दिसलं तरी मला माझी देवता जर आधी आठवत असेल तर ती मानसिक उपासना. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तव आराधनम, तर असं जर झालं तर प्रत्येक कर्म तुमची उपासना होऊन जाईल.
3: आणि एकंदरीतच म्हणजे पंचमहाभूतांची आपण उपासना करत त्याच्यामधून आपलं आरोग्य आणि स्वास्थ्य, भावनिक संतुलन कसं जोपासलं जाईल हे सुंदर सांगणारं आणि सगळं आपलं शास्त्र आणि हा संपूर्ण उत्सव आहे. बुवा, याच्यातून मला आणखीन एक असा प्रश्न विचारावासा वाटतोय की शारदीय नवरात्राचे 3 भाग आपण म्हणतो केले जातात, तर सुरुवातीला जो आहे तो दुर्गा, त्याच्यानंतर लक्ष्मी आणि मग सरस्वतीचं पूजन होत असतं. तर अर्थातच तमस, रजस आणि मग सत्वगुण जो आहे तो हळूहळू आपला वाढवत आपण नेतो, तर याबद्दल थोडंसं आणखीन उलगडून आम्हाला सांगा आणि त्या त्या शक्तीचं म्हणजे कशी उपासना केली पाहिजे आणि काय काय उद्देश आहे ते महत्वाचं आम्हाला मार्गदर्शन करा.
0: याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे मुळात नवरात्र ज्यांना 9 दिवस शक्य नाही आहे त्यांच्यासाठी, म्हणजे स्थितस्य गती ही चिंतनीय, हे आपलं ब्रीदवाक्य आहे शास्त्रांचं, की ज्याला काही जमत नाही त्याचाही विचार शास्त्र करतं. अनेक वेळा घरामध्ये अशौच येतं, सुवेर सुतक काहीतरी लागू झालं की मग 9 दिवस नाही मिळत. मग तुम्हाला जेवढे दिवस मिळणार आहेत त्याच्यात तो उत्सव कसा करता येईल? मग एकरात्र, त्रिरात्र, पंचरात्र, षडरात्र, नवरात्र असे सगळे विकल्प त्याच्यात आहेत, दिलेले पर्याय आहेत. मग पहिल्या दिवशी काहीतरी अडचण होती, ठीक आहे, तृतीयेपासून पुढचे दिवस धरा, 6 दिवसाचं झालं. बंगालमध्ये जी आपण बंगालचं नवरात्र म्हणतो, पण बंगालमध्ये 9 दिवस नवरात्र कधीच होत नाही, ते षष्ठीच्या रात्रीपासून पुढचे 3 दिवस. षष्ठीच्या रात्री बिल्व वृक्षाच्या शाखेवर आवाहन असतं, तिथे देवीचं आवाहन ते करतात, आणि नंतर पुढचे जे सप्तमी, अष्टमी, नवमी हे 3 दिवस आहेत, ती त्यांची दुर्गा पूजा असते. आता प्रांतनिहाय, संप्रदायनिहाय किंवा कुलनिहाय ह्या पद्धती बदलत जातात. तुम्ही जर याचा उल्लेख केला की पहिले 3 दिवस हे तमोगुण जिंकण्याचे, पहिलं तमाचं शांत उपशम झाल्याशिवाय सत्वाकडे जाता येत नाही. मग त्या तमोगुणाची अधिष्ठात्री कोण आहे? तर ती काली, महाकाली. ती सप्तशतीमधला जो चरित्रांचा क्रम आहे त्याच्यामध्ये पहिला अवतार कालीच आहे. का? तर ती नारायणाच्या योगनिद्रेतून प्रकट झाली. ह्या जगामध्ये जे जडत्व आलेलं आहे, जे जे मालिन्य आहे, ते सगळं जर मूर्तिमंत झालं, आता याचा अर्थ ती अमंगल आहे का? तर नाही. तिच्यामध्ये सगळ्यांना झोपवण्याची, सगळ्यांना मुग्ध मोहित करून टाकण्याची क्षमता तिच्यात आहे. ती शक्ती आहे, मूळ उगम आहे. या सगळ्या विश्वाला विश्रांती त्या तमोगुणामुळे मिळते. जेव्हा आपण तमोगुण म्हणतो, तमोगुण म्हणजे वाईटच का, काळोखच का? तमोगुणाचा अर्थ आहे इनर्शिया,
3: जडत्व.
0: जडत्व हे सुद्धा स्थूल आहे. कुठेतरी जाऊन थांबणं आहे ना, तो तमोगुण आहे. तिथे जाऊन आपण थांबतो, पुढे जाता येत नाही.
3: बरोबर.
0: आपल्याला अंधार हे शेवटचं स्टेशन असतं की त्याच्या पलीकडे दिसत नाही, अंधार आहे असं आपण म्हणतो. तसा जो तमोगुण आहे ना, तो आपल्याला कुठे थांबायचंय ते दाखवतो. मर्यादा तमोगुण दाखवतो. तिचं जागरण केलं की माझ्या मानवी देहाच्या मनाच्या मर्यादा काय आहेत त्या आपल्याला समजायला लागतात. आपले पाय किती मातीचे आहेत हे पहिल्या 3 दिवसात जरा आजमावून पाहूया. मग एकदा तो तमोगुण उपशांत झाला की येतो रजोगुण, मिश्र अवस्था. सत्व आणि तमस याची मिश्र अवस्था आहे रजोगुण. मग त्या रजोगुणाचं शोधन 3 दिवस पुढचं करायचंय. म्हणजे काय तर माझ्या मर्यादा काय आहेत ह्या पहिल्या 3 दिवसात कळल्या, पण माझी लोभस्थानं काय आहेत, कुठे टेम्पटेशन होत आहे, कशाच्या आसक्ती माझ्या मागे लागल्या आहेत, पुढचे 3 दिवस माझ्या वासना कुठे अडकल्या आहेत, लिमिटेशन ही आहेत माझ्या वासना इथे इथे अडकल्या आहेत, त्यांच्यावर नियंत्रण मिळवायचे पुढचे 3 दिवस आत्मपरीक्षण. आणि हे दोन साधलं, माझ्या मर्यादा काय आहेत मला कळल्या, माझे म्हणजे जे स्वॉट अनालिसिस असं काहीतरी असतं ना, तर त्याच्यामध्ये माझं लिमिटेशन हे आहे, फॅलसीज ह्या आहेत, ह्या या गोष्टी मला मागे ओढणारे आहेत, ह्याचं परीक्षण झालं की मग माझं बलस्थान काय आहे हे शेवटी कळतं. माझी एनर्जी कशात व्यक्त होतीये, कशी ती अधिक खुलेल हे शेवटच्या 3 दिवसात, मग ती खरी शक्ती जागी होतीये. हे नवरात्र काय आहे, त्या आत्मशक्ती जागरणाचं पर्व आहे. शेवटी ती शक्ती जागी होते ना. जागी होणं म्हणजे काय, आपल्यातलं ते चित, आपल्यातलं ते भान, चैतन्याचं भान जागं होतं. ती जाणीव जागी होते आणि ती जाणीव ज्ञान आहे. ज्ञप्ती ज्ञान ही शारदा आहे, सरस्वती आहे.
3: तर मंडळी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, अजून त्यांच्याकडून खूप जाणून घ्यायचंय, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आली आहे. त्यामुळे पुढच्या भागामध्ये सुद्धा या दोघाही मान्यवरांना आणि कविताताई तुम्हाला सुद्धा, तुम्हा तिघांनाही मी आमंत्रित करते की ह्या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात अशाच चालू ठेवणार आहोत. अजून काही महत्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हा दोघांकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा रसिक हो, आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत. या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत खोटे सिक्के. या चित्रपटामधलं ऐकूया उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देवर्मन यांचं.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दिल आशियाना है या चित्रपटामधलं.

0: दिल आशियाना है या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पालकत्वाची गुरुकिल्ली या कार्यक्रमात. मंडळी, आज आपल्या एका श्रोत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत की डॉक्टर, मागील भागामध्ये आपण पॅरेंटिंग आणि ग्रँड पॅरेंटिंग याबद्दल चर्चा सुरू केली, त्याच्याच पुढे मला असं विचारावंसं वाटतं की तुम्ही पूर्वग्रह दूषित असा काहीतरी शब्द वापरला, म्हणजे तुम्हाला नक्की काय वाटतं, कशाबद्दलचा पूर्वग्रह असू शकतो, त्याचा पॅरेंटिंगशी काय संबंध? तर या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया डॉक्टर श्यामा कुलकर्णी यांच्याकडून.
1: मी जसं मागील भागात म्हटलं की मुलाच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या मनाच्या जडणघडणीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असते आणि त्यामुळं पॅरेंटिंग हा एक भाग झाला, पण त्याच्याच बरोबर नकळतपणे बाकीचेही सर्वजण त्या पॅरेंटिंगमध्ये सहभागी होत असतात आणि पालकांच्या इतकाच ग्रँड पॅरेंटचा रोल असतो. त्यामुळं ग्रँड पॅरेंटिंग हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, बरं का. आता पूर्वग्रह दूषित म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आम्ही जेव्हा लहान होतो ना, म्हणजे अगदीच 1960 1970 काळ असेल, तर त्या काळामध्ये स्त्रियांना खूप जास्त सासूरवासाला सामोरं जावं लागायचं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकत मुली लहानाच्या मोठ्या होतात आणि मग मुलींच्या मनामध्ये एक काल्पनिक तिरस्कार निर्माण होतो, बरं का. म्हणजे कदाचित आत्ताची जी सुनांची पिढी आहे तर त्या सुनांना स्वप्नात देखील तसा सासूरवास होत नाही, अगदी बोटावर मोजणा इतक्या थोड्याशा मुलींना अशा प्रकारचा त्रास आता सहन करावा लागतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. की त्या काळामध्ये मुलींनी मान खाली घालूनच राहायचं, सासू सासऱ्यांना उलटून बोलायचं नाही, का म्हणून प्रश्न विचारायचा नाही, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि सुनांचा छळ हा तर आणखीन वेगळा भाग होता. पण या सगळ्या गोष्टी ऐकत मोठ्या झालेल्या मुलींना एक प्रकारचं सासू म्हणजे काहीतरी भयंकरच असते अशी मानसिकता घेऊनच त्या लग्न करायच्या. आणि याच्या उलट आमची पिढी अशी आहे की आम्ही सासूरवास सहन केलेला असल्यामुळं आणि आम्ही सुशिक्षित असल्यामुळं, आधी स्त्रियांना तेवढं शिक्षण दिलं जायचं नाही आणि आमची पिढी अशी होती की बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, खूप शिकल्या, उच्च शिक्षित झाल्या, उच्च पदस्थ झाल्या आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या सासू सासऱ्यांची मदत घेऊन आमच्या मुलांना वाढवायला लागलो. आम्ही सासूरवास सहन पण केला पण प्रेमाने त्यांची मनं जिंकली आणि त्याचबरोबर आमच्या पिढीने ठरवलं की आपल्या घरात येणाऱ्या सुनेला मात्र सुनेला सुनांना मुलींसारखं वागवायचं, आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा सुनेला जास्त जीव लावायचा, तिला एक शब्दाने दुखवायचं नाही. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या तर त्याच्याबद्दल काहीही म्हणायचं नाही, काय बिघडतं, आपल्याला नसेल आवडत तर नसेल आवडत, पण त्यांना आवडते तर त्यांना करू दे तसं, किंवा एखादा पदार्थ बिघडला तर ठीक आहे एक शब्दही न बोलता खायचं, हे तुम्हाला लहानपणीच माझ्या आईने शिकवलं होतं. तर अशी आमची पिढी ही सुनांना जीव लावण्याच्या तयारीनच सासू बनली, बर का. म्हणजे कुठेही मनामध्ये आमच्या किलमिश नाही, पण येणाऱ्या सुना ह्या सासवा वाईट असतात अशा पद्धतीनं जेव्हा घरात येतात आणि मग त्या ठरवतात की नाही हे असं असू शकेल, बर का, आई असं बोलली होती, काकू असं बोलली होती, मावशी असं बोलली होती, आणि नसलेल्या प्रॉब्लेममध्ये सापसाप म्हणून भुई बडवलं जातं. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्या छोट्या बाळाची ओढाताण होते. आता मी मुद्द्याकडे येते की प्रत्येक मुलाला टू सेट्स ऑफ ग्रँड पॅरेंट्स मिळणं ही अतिशय म्हणजे भाग्याची गोष्ट आहे, कारण आई वडील दोघेही कमावते असतात, दोघांनाही वेळ नसतो आणि मग आपली संस्कृती आपले संस्कार करणं याच्यासाठी आजी आजोबा ही खूप मोलाची व्यक्ती ठरते. आणि जर त्यांची मदत घेतली तर आज जे आपण बघतोय की मुलं म्हणजे इतकी मुलं मी मोबाईलच्या आहारी जाताना बघते आणि आजी आजोबा वेगळे राहत असतात, तर हेच जर ते कुटुंब एकत्र असेल आणि आजी आजोबांची त्याला जोड मिळत असेल तर ते मूल मोबाईल बघण्याच्या ऐवजी आजीच्या मांडीवर खेळेल, आजीशी गप्पा मारेल, आजीच्या गोष्टी ऐकेल, आणि मग याच्यामध्ये कुठेतरी मोबाईल ॲडिक्शन होणारच नाही ना. आणि टू सेट्स ऑफ ग्रँड पॅरेंट्स जर मिळाले तर दोन्हीकडचे संस्कार, दोन्हीकडचे चांगले विचार आणि आळीपाळीनं चौघजण त्या मुलाला सांभाळतायत, किती मोलाचा कॉन्ट्रीब्युशन त्याच्या लाईफमध्ये होईल. म्हणजे त्या मुलाला किंवा मुलीला कुठेतरी एका कोपऱ्यात बसून मोबाईलमध्ये बुडून जाणं, अखंड बुडून जाणं, हे जे आत्ता आपण बघायला आपल्याला बघायला मिळत आहे, किंवा जेवताना त्यांनी दोन घास खावेत म्हणून त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातात मोबाईल दिला जातो, त्याच्याऐवजी आजी आजोबांच्या गोष्टी ऐकत ऐकत ती मुलं जर जेवली तर त्यातून कसं वागलं पाहिजे हे संस्कार आजी आजोबा करतील आणि नक्कीच ते मूल अजून छान होईल. त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, कानात आणि डोळ्यामध्ये चार बोटाचं अंतर असतं. दुसऱ्या कोणाला तरी कटू अनुभव आला म्हणून आपल्याही लाईफमध्ये तसाच कटू अनुभव येत असेल किंवा त्याचा अर्थ तसाच असेल असा न करता प्रत्येकाने जर का नीट विचार केला, दोन पावलं पॉझिटिव्हली पुढे चाललं तर नक्कीच जीवन सुखाचं होईल. आणि याच्यासाठी मी म्हणते की मुलांवरती संस्कार करताना मुलांना सगळ्यात जास्त जर का सोशलायझेशन त्यांचं केलं, त्यांना प्रेम शिकवलं, तर ती मुलं कायम सकारात्मक वागायला शिकतील. त्या मुलांना हल्ली लहान मुलांना सुद्धा टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, शाळेतल्या 9वी 10वीतल्या मुलांना टेन्शन येतं, कितीतरी छोटी छोटी मुलं हल्ली आपण आत्महत्या करताना बघतो. हे सगळं होणार नाही जर का पूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्या मुलाला वाढवत असेल तर त्याची मानसिकता नक्कीच सांभाळली जाईल, त्याचा इमोशनल क्वोशन नक्कीच छान होईल. आणि मग एकाने रागावलं, दुसऱ्याने जवळ घेतलं, तिसऱ्याने समजून सांगितलं, असं जर सहकार्याने ते मूल वाढवलं गेलं तर त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम शिल्लकच राहणार नाही ना. आणि मग मुलाला पण त्याच्या शाळेत काही झालं तर घरी येऊन त्याला सांगायला एक जागा राहील की मला असं कोणी त्रास देत आहे, कोणी बुली करत आहे, कोणी चिडवत आहे, ह्या गोष्टी हल्ली मुलं सांगत नाहीत आई वडिलांना. आणि मग ते एकटे ते फेस करत असतात, त्याच्यावरती त्यांचे तेच उपाय शोधतात. मी जेव्हा मुलांशी बोलते, एखादं मूल म्हणजे मध्ये माझ्याकडे एक मुलगा असा आणला होता की तो वर्गात प्रत्येकाला मारत सुटतो. का बरं मारतो हे त्यांना माहिती नव्हतं आणि तो मारतो म्हणून मग पालक त्याला घरी आल्यावर कंप्लेंट आली की पालकही मारतात की तू असा वागतोस ना, तू खरा मुलगा आहेस, तू अजिबात चांगला नाहीयेस. आणि मग पालक मारतात, त्यांनी मग शिक्षकांना सांगून टाकलं की तुम्ही शिक्षा केली तर आम्ही विचारायला सुद्धा येणार नाही, तुम्ही बिनधास्त शिक्षा करा. आणि मग त्या मुलाला रोज वर्गाबाहेर उभं केलं जायचं. म्हणजे सगळीकडून त्या मुलाला इतकं रिजेक्शनचं फिलिंग आलेलं होतं. आणि मग जेव्हा मी त्याच्याशी बोलले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं त्याचं काउन्सिलिंग करताना की तो एक इंटेलिजंट मुलगा आहे, त्याचं वर्गामध्ये टास्क पटकन पूर्ण होतं आणि मग त्याला काहीतरी खोड्या सुचतात आणि मग त्याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष जातं, मग त्याला मुलं चिडवतात, त्याला मुलं त्रास देतात आणि तो शिक्षकांच्या नजरेत जास्त येतो. मग हे सगळं जेव्हा शिक्षकांना फीडबॅक दिल्यानंतर शिक्षकांनी त्यांना जास्त टास्क द्यायला सुरुवात केली आणि अर्थातच तो नॉर्मल वागायला लागला. त्यामुळं बऱ्याच वेळेला ॲपरंटली मूल विचित्र वागतंय असं दिसतं पण त्याचा हिडन कॉज काहीतरी वेगळाच असतो. आता हे मूल गिफ्टेड चाइल्ड होतं माझ्याकडे आलेलं, अतिशय बुद्धिमान मुलगा आणि त्याला सगळीकडून फटके बसत होते, शिक्षा होत होत्या. त्यामुळं अशा वेळेला जर का त्या मुलाला प्रेम शिकवलेलं असेल तर ते मूल सगळ्या गोष्टी प्रेमाने घेईल ना, कोणी चिडवलं म्हणून लगेच मारायला जाणार नाही. त्याच्या मनात काय चाललंय हे आधी समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
0: तर असिकहो पालकत्वाची गुरुकिल्ली या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही, मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या. काय सुविधा आहेत? फक्त 9% व्याजदर. रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
3: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत हम दोनो या चित्रपटामधलं अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात अन्वर सागर यांचं हिसाब खून का या चित्रपटामधलं. ते गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि हे गीत ऐकूयात विजय बेनेडिक्स आणि अलिशा चिनन यांच्या आवाजात.
3: चांद से आया हूं मैं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात जसपाल सिंग आणि किशोर कुमार यांनी गायलेले गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना. चित्रपट आहे ऑलराऊंडर आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरण आपले स्वागत करतो. श्रोते हो, नाशिक म्हटलं की क्रिकेटची आठवण होती आणि त्यातच महिला क्रिकेट म्हटलं की माया सोनवणे हे नाव समोर आले शिवाय राहत नाही. नाशिकची पहिला महिला क्रिकेटपटू असं म्हणायला हरकत नसावी, कारण नाशिकची पहिली स्टेट महिला क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर नाशिककडून पहिली आय पी एल खेळणारी महिला खेळाडू म्हणून माया सोनवणे हिचे नाव घेतले जाते. हीच माया सोनवणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे, तशी आज आपण गप्पा मारणार आहोत. माया नमस्कार.
1: नमस्कार.
0: माया, तुझी क्रिकेटची सुरुवात कशी आली, क्रिकेटला तू कसं अंगीकारलं?
1: क्रिकेटची सुरुवात ही माझं ऍज अ फ्युचर म्हणून नाही केली मी. मला एक हा गेम आवडायचा म्हणून मी चालू केले.

0: आणि घरची परिस्थिती तशी तर नव्हतीच माझ्यासाठी, आणि घरच्यांचा सपोर्ट असा होता की तू खेळ, तुला आवडतंय. मग त्यांनी माझी आवड जोपासली पहिले मेन म्हणजे तर, आणि त्यानंतर मी क्रिकेट खेळत गेले.
1: असं क्रिकेट खेळत असताना मग डिस्ट्रिक्ट क्रिकेट, स्टेट क्रिकेट हा प्रवास कसा राहिला?
0: म्हणजे गेले 5-6 वर्ष मी फक्त क्रिकेटची प्रॅक्टिस करत होते, तेव्हा मला सिलेक्शन किंवा असं काय असतं हे माहीतच नव्हतं. आणि मग जेव्हा माहीत झालं तेव्हा मी नाशिकला सिलेक्शन साठी गेलेलो. मी नाशिकच्या डिस्ट्रिक्ट टीम मध्ये पण आले तेव्हा, आणि त्या वर्षी मला नाशिक डिस्ट्रिक्ट कडनं खेळण्याची संधी मिळाली नाही. इन टीम मी स्क्वॉड मध्ये तर होते पण इन टीम खेळण्याची संधी नाही मिळाली. मग त्यानंतर मला बाहेरच बसवलेलं होतं आणि एक धुळ्याची टीम आलीच नव्हती. हा, तर त्यांनी विचारलं की तुमच्या टीम मध्ये काही राखीव प्लेअर असतील तर आम्हाला द्या. आणि धुळे टीम कडनं मी डिस्ट्रिक्ट साठी फर्स्ट टाइम खेळलेली, आणि त्यानंतर माझा प्रोफेशनल लेवलला क्रिकेट प्रवास चालू.
1: पण ह्याच धुळ्याकडून खेळताना तुझी कामगिरी उच्च लेवलची आली, याविषयी काही सांगतील?
0: हो नक्कीच. माझं पहिलं हे डिस्ट्रिक्ट साठी खेळणं होतं आणि ते मला धुळे टीम कडनं खेळायला मिळालं. तिथे प्रत्येक म्हणजे एका डिस्ट्रिक्ट मधले असे कितीतरी प्लेयर जे बाहेर बसलेले होते ते मिळून त्यांनी 15 स्क्वॉड तयार केलेला होता, आणि त्यामध्ये मी लीड पण केली ती टीम. कॅप्टन दुसरी होती टॉस करायला, मात्र फील्डवर मीच मॅनेज करत होते. आणि तिथे खेळताना मी ओपनिंगही केलं आणि बॉलिंगलाही मला पूर्ण ओव्हर्स मिळाले, आणि तिथे परफॉर्मन्स माझा चांगला झाला. मी बॅटिंग मध्ये खूप चांगलं केलं आणि तिकडनं मला ऍज अ बॅट्समन मी महाराष्ट्रासाठी सिलेक्ट झालेली, आणि महाराष्ट्र टीमच्या बेस्ट 35 मध्ये मी तेव्हा पहिल्यांदा आली होते.
1: त्या मॅच मध्ये असं मला समजलं होतं की त्या मॅच मध्ये तू विकेट पण घेतल्या, ते नाशिकला पराभूत केलं होतं असं काही?
0: हो झालेलं नक्कीच, तो सामना अगेन्स्ट नाशिक पण झालेला, आणि तिथे माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या अपोजिट उभे होते आणि मी धुळ्याकडनं खेळत होते. तिथे माझा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता, म्हणजे नाही का आता ठीक आहे त्यांना वाटत असेल प्लेइंग 11 बेस्ट प्लेअर नाशिकचे खेळत होते, आणि इकडनं जी धुळ्याची टीम होती ते छोटे छोटे प्लेयर्स म्हणजे ज्यांना चान्सच मिळाला नव्हता ते होते, आणि तिकडनं खेळताना प्रत्येकाने थोडं थोडं कॉन्ट्रीब्युट करून तेव्हा आम्ही जिंकलो होतो ती मॅच. विम्यासाठी म्हणजे नाही ते एक काहीतरी म्हणतो ना आपण, चॅलेंजिंग होतं. येस तसंच
1: होतं. बघितली ती पॉल ऍडम्स सारखी.
0: येस,
1: पॉल ऍडम्स हा दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज.
0: हो,
1: त्याविषयी काय बोलू शकतो?
0: खरं सांगू का, म्हणजे फिंगर क्रॉस करेल मी या गोष्टीला. पॉल ऍडम्स जेव्हा मी त्यांना बघितलं, केव्हा बघितलं, जेव्हा मी सिनियर टीम मध्ये महाराष्ट्राला सिलेक्ट झाले, म्हणजे अंडर 19 नंतर सिनियर रणजी लेवल असतं त्यात, तर त्यात मला स्नेहल दीदी म्हणून होती सिनियर प्लेअर, तर ती बोलली माया तुला बघायचं तू कोणासारखी बॉलिंग करते, दाखव ना दीदी. तर तिने मला पॉल ऍडम्सची ऍक्शन दाखवलेली आणि मी म्हटलं हे कसं काय होऊ शकतं, आम्ही दोघं सेम कसं काय. म्हणजे असं नाही झालं की मी त्यांना बघून मी बॉलिंग शिकले, ते गॉड गिफ्टेड म्हणावं लागेल. आणि मी सांगते तुम्हाला पुढची स्टोरी त्यातली.
1: पॉल ऍडम्स तुला आपण तर प्रश्न झालाच, पण त्यानंतर तू स्टेट लेवल कडे जात असताना तुला असे काही बॉदरेशन वगैरे आलं तर आपण स्टेट खेळतोय आणि आपली कामगिरी उच्च पदस्थ असावी असं काही वाटलं तुला?
0: हा, जेव्हा मी स्टेटच्या कॅम्प साठी सिलेक्ट झाले तेव्हा माझं असं होतं की आता मला 15 मध्ये यायचंय, आणि जे सिनियर्स प्लेअर बघितले जायचे तेव्हा त्यांच्याकडे बघून असं वाटायचं बापरे महाराष्ट्रासाठी खेळता ह्या मुली, आणि एक मनात होतं की आपल्याला पण तो लोगो महाराष्ट्राचा पाहिजे. तेव्हा दिवाळीचा वेळ होता आणि महाराष्ट्राचा कॅम्प लागलेला, मी धुळ्याकडनंच रिप्रेझेंट करून मी स्टेटसाठी गेले होते त्या कॅम्पला, आणि नाशिकच्या पण मुली होत्या काही, आणि त्या म्हणजे सिन्नरच्या भागातल्या पण काय होत्या, त्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्याही तिथे होत्या आणि मी पण धुळ्याकडनं खेळताना त्या कॅम्प मध्ये होते. तर तिथे गेल्यानंतर टीम लिस्ट लागणार होती आमची महाराष्ट्राची, तर प्रत्येक जण असं होतं की माझं लिस्टला नाव यावं, आणि मी तेव्हा लहानच होते म्हणजे 13 वर्षाची असेल, आणि तेव्हा त्या कॅम्प मध्ये ना दिवाळी होती, घरी येण्याची सगळ्यांना तयारी, म्हणजे मी रेडी होऊन बसली होती की आज घरी जायचं, आणि बाकी मुली होत्या त्या रेडी झालेल्या नव्हत्या, तर त्यांना होतं की लिस्ट लागणार आहे, आणि मी खूप दिवसानंतर पहिल्यांदाच असं घराच्या बाहेर राहिले होते. तर त्या लिस्ट लागली, त्या लिस्ट मध्ये फक्त माया सोनवणे असं नाव होतं आणि ह्या बाकी माझ्या मैत्रिणी होत्या त्यांचं नव्हतं, त्या रडायला लागल्या का तर त्यांचं लिस्टला नाव नाही, आणि मी रडत होते. फर्स्ट टाइम एवढे दिवस घरापासून बाहेर राहिले, त्यातही त्या मैत्रिणी सोडून चालल्या मला इथेच राहायचंय.
1: बरोबर आहे, आपल्या बरोबरचे कोणी असतात आपल्याला सोडून चालला आता आपण एकटेच राहणार, त्यात दिवाळीचा
0: सण आणि फर्स्ट टाइम होत.
1: बरोबर माया, ज्यावेळेस तुला तू स्टेट कडून रिप्रेझेंट करणार ही बातमी घरी आली त्यावेळेस घरच्यांचा आनंद कसा होता?
0: तेव्हा ना म्हणजे माझा देवावर विश्वास आहे माझ्या घरच्यांचा पण, तेव्हा आम्ही नेमकी वनीचा गड ऐकला सप्तशृंगी तिकडे होतो मंदिरात, आणि ते कॉईन लावायची ते एक प्रथा आहे. तर आम्ही जस्ट मंदिरातून निघालो दर्शन घेऊन खालीच येत होतो पायऱ्यांवर, आणि मला फोन आला माया तू महाराष्ट्रासाठी सिलेक्ट झाली. म्हटलं काय मी अशी होते, माझं नाही का असं थोडं कापरत झालं त्या वेळेला. मम्मी घरच्यांना सांगते माझं सिलेक्शन झालं, म्हणजे अक्षरशः माझ्या मम्मीच्या आणि पप्पांच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि दादा असं होतं की मी आता तीच विश मागत होतो की काय होणार आहे म्हणून, म्हणजे ते नाही का एक म्हणतो ना आपण

0: श्रद्धा आणि प्लस आपलं ह्या गोष्टी सगळ्या त्यावेळेस घडून आल्या होत्या. ती मुमेंट मला आताही आठवली तरी माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आताही आलंय.
1: माया स्टेट रिप्रेझेंट केलाय, त्याच्यानंतर तुझा पुढे मायमध्ये झोन साठी निवड झाली, त्यानंतर तू आयपीएल प्लेअर म्हणून खेळली, हा प्रवास थोडा सांगा आम्हाला.
0: हा, महाराष्ट्रामध्ये मी खेळत असताना मला कळलं की विजन काय असायला पाहिजे पुढे. मग माझा एम डायरेक्ट इंडियावर आला. हा, आणि मग त्यामध्ये इंडिया ए वगैरे आणि नंतर आयपीएल. तर मी त्या सीझनला म्हणजे बरेच काळ त्यात निघून गेला. मी ऑल इंडिया हायेस्ट विकेट टेकर झाले, थोडा एक्सपिरियन्स पण आला चांगल्या प्लेअर सोबत खेळल्यानंतर. आणि मग हे कळलं की आता आपण इंडिया खेळायलाच पाहिजे आणि तेवढे एफर्ट्स लावायला पाहिजे. आणि मग त्यानंतर इंडिया ए साठी मी सिलेक्ट झाले. तिथे माझा परफॉर्मन्स चांगला होता फायनल टीमला. मी इंडिया ए कडनं खेळत होते आणि आमची विनिंग टीम होती तेव्हा. त्यात मला 3 विकेट होत्या, म्हणजे 2 बॉलिंगवर आणि एक चांगला रनआउट काढलेला सेट बॅटरला. आणि त्यानंतर मला परत कॉल आला. तो कॉल होता इंडियाचा कॅम्पसाठी होता, इंडियाचा जो वर्ल्ड कप होता ऑस्ट्रेलिया टूरचा 2022चा. तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं. त्यात 35 बेस्ट मुली होत्या. त्यात चांगले मोठमोठे प्लेयर्स, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे इंडिया स्क्वॉडमध्ये कोण आहे, ते सर्व प्लेयर्स तिथे होते. आणि त्यांच्यासोबत तो फिटनेस करण्याची संधी मिळाली. मग त्यानंतर बीसीसीआयने जी आयपीएल अरेंज केली होती, डब्ल्यूपीएल चॅलेंज, त्यात मला वेलोसिटी कडनं खेळण्याचा चान्स मिळाला. त्यात मी फॉरेन प्लेअर सोबतही खेळले आणि त्यांच्यासोबत खेळताना मला महत्वाचा एक्सपिरियन्स जो होता तो म्हणजे फिटनेस. म्हणजे आपणही करतो परंतु थोडासा डिफरंट त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये नक्कीच आहे. कारण की त्या मुलींचा फिटनेस ना, म्हणजे ते लोक जास्त प्रेफर फिटनेस करतात. आपण प्रॅक्टिस आणि फिटनेस असं करतो, तसं ते फिटनेस आणि प्रॅक्टिस करतात. आणि त्यांचं डाएट काय असतं या गोष्टी, तसेच तिथे मला कोचेस पण खूप चांगले मिळाले. माझा माइंडसेट थोडा तिथे गेल्यानंतर चेंज झाला. म्हणजे जे आपण लॅक होतो त्यावर कधी कधी खूप जास्त फोकस करतो, पण आपण हे विसरतो की आपण चांगलं काय केलंय. तर माझं तो एक विजन चेंज झाला तिथे जाऊन की आपण जे चांगलं केलंय त्यावर जरा आपण जास्त फोकस केला पाहिजे, आणि जे निग्लेक्ट करतात त्या गोष्टी गेममध्ये त्यावर आपण इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे. अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी तिथे मला शिकायला मिळाल्या.
1: ज्यावेळेस तू आयपीएलला सिलेक्ट झाली त्यावेळेसचा आनंद कसा?
0: आयपीएलला सिलेक्ट झाले तेव्हा खूप छान वाटलं मला की आयपीएल, परंतु जी आयपीएल मी खेळली आहे ती फ्रँचायझी वाली नव्हती. म्हणजे आता आपण आयपीएल जे बघत आलोय ते फ्रँचायझी वालं होतं. त्यात ऑक्शन वगैरे व्हायचे, म्हणजे ते कुठेतरी अजून माझं राहिलंच आहे जे मेन आयपीएल आहे ते खेळायचं. मी नेट बॉलर म्हणून मुंबई इंडियन्स सोबत तर होतेच, परंतु थोडस तिथे मी लॅग झाले म्हणावं लागेल. काही थोडं इंजुरी होतीलच, म्हणजे होता, परंतु परफॉर्मन्स पण मॅटर करतो. तर कदाचित थोडस कमी पडले असेल तिथे. मला अजून आहे माझ्या डोक्यात ते आहे की आयपीएल साठी.
1: तुला मी आता इथे या विषयावर थांबवतो की तू एक मॅच खेळली, मला आठवते त्या मॅच मध्ये तू खेळली आणि तू हिला आपले
0: हरमनप्रीत कौर
1: भारताची कर्णधार,
0: हो करेक्ट,
1: तिला तू बॉलिंग केलेली होती. तो एक का दोन ओव्हर तू बॉलिंग टाकलेली आणि मायमध्ये तो एक सामना तू खेळलेला आहे, त्याविषयी पण तुला बोलता येईल, त्याविषयी काय सांगशील?
0: हो, मी खूप एक्साइटेड होते. माझं पहिलं आयपीएल ते होतं आणि त्यात ती नाईट मॅच होती आणि आपलं होमग्राऊंडच होतं पुण्याचं गवंजे स्टेडियम. आणि तिथे ते क्राऊड पण होतं तेव्हा खूप, म्हणजे आणि ते लाईट मध्ये. आणि मी एक आयपीएल बघायला मुलांची गेली होती त्याच ग्राउंडवर आणि मी स्वतःला इमॅजिन केलं होतं की मी त्या ग्राउंडवर मी पण खेळते. आणि टीव्ही जेव्हा आपण बघतो ते फिल्डिंग करतात ते खूप इझी वाटतं, पण जेव्हा प्रत्यक्ष बघितलं जातं ना त्यांचे एफर्ट्स खूप, म्हणजे आपण जे बघतो ना त्यापेक्षा खूप वरचे असतात. आणि तेव्हा मला पण तिथे खेळताना ते खूप फिलिंग काय, म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत काय होती. मी म्हणजे लाईट मध्ये होते, लाईम लाईट म्हणावं लागेल. आणि बाकी क्राऊड वगैरे, ते पहिल्यांदा होतं माझं एवढं मोठ्या स्टेजला खेळणं, ते माझ्यासाठी खूप भारी होतं. आणि समोर हरमनप्रीत कौर आपली इंडियाची कॅप्टनही होती आणि मला बॉलिंग दिली. तेव्हा मला प्रिपेअर केलेलं होतं ऑलरेडी. फर्स्ट नेटला जेव्हा आमची प्रॅक्टिस होती, माया उद्याची मॅच तू खेळतीये, तू आहे ना ओके खेळण्यासाठी, म्हणजे प्रिपेअर आहेस ना? म्हटलं हो 100%. आणि एक्साइटमेंट खूप होती पहिल्याच मॅचला माझी. कदाचित मी ती मॅच एक्साइटमेंट मध्येच खेळली, ती बॉलिंग पण मी त्यातच केली.
1: पहिला मॅच असल्यावर दबाव राहणार, प्रेशर
0: प्रेशरही होतं मला आणि एक्साइटमेंट पण होती आणि परफॉर्मन्स पण करायचं हे पण होतं, म्हणजे सर्वच गोष्टी एकदम आलेल्या होत्या.
1: तुला एक माहिती होतं का की तू खेळणार त्याच्या आधी तुझी एक ऍडव्हर्टाईज म्हणता येईल किंवा ते टीव्हीवर 4 वेळेस दाखवलं होतं का माया सोनोनी ही मुलगी अशी किती पॉल ऍडम सारखी बॉलिंग टाकते. हे आम्ही पण बघितलेलं होतं की नाशिकची आपली माया खेळती आणि तिची एक मॅचच्या आधी किंवा मॅचच्या 2 दिवस आधी तिची जाहिरात केली जाते, त्याविषयी तुला ऐकलं होतं पाहिलं होतं तू?
0: नाही, तेव्हा आम्हाला वेळच नसायचा कारण की प्रॅक्टिस चालू असायची. आफ्टर मॅच पण आम्हाला घरी यायला म्हणजे हॉटेलवर यायला 2-3 वाजत होते रात्री मॅच नंतर. आणि तो सीन मला कोणीतरी आता तुम्ही झाले असे माझे वेल विशर थोडे ते मला पाठवायचे की बघ माया तुझ्याबद्दल काय आलंय. आणि तुम्ही जे म्हटले पोलॅडॅमची ऍक्शन फेमस झालेली, त्या मॅचला त्यांनी माझी ऍक्शन बघितली होती पोलॅडॅम्स, त्यांनी स्वतःहून मला मेसेज पण केला होता. इवन त्यांनी माझी स्टोरी मेन्शन केली होती त्यांच्या प्रोफाईलला इन्स्टाच्या. त्यात आम्ही आणि अजून एक प्लेस म्हणजे आम्ही तिघे होतो डोमेस्टिक प्लेअर इंडियाचे आणि स्वतः पोलॅडॅम्स, असं त्यांनी आमच्या चौघांशी मिळून ती केली होती की ऑल आर पोलॅडॅम्स असं काहीतरी होतं. म्हणजे माझ्यासाठी खूप म्हणजे चांगली गोष्ट होती की एक लिजेंड म्हणजे त्यांच्या नावाने मला ओळखलं जाते आणि आज तेही मला बघून मेसेज करतात.
1: माया, तू आयपीएल खेळली, स्टेट खेळली, सर्व क्रिकेट खेळत आल्यानंतर आता तू एक प्रशिक्षक म्हणून तू भूमिका बजावती, तर याविषयी काय सांगशील? आणि आता सध्याचं प्रशिक्षणाचं नेट कुठे चालू आहे काय ते आमच्या प्रशिक्षकांना सांग.
0: नक्कीच, माझी आता जी नेट चालू आहे, मी जे क्रिकेट अकॅडमी ओपन केली आहे ती सिन्नर मध्ये आहे, ते नायगाव रोड जो आहे तिथे एक हॉरायझन स्कूल म्हणून अकॅडमी आहे, तर तिथे माझी प्रायव्हेट अकॅडमी चालते. तर माझं असं प्रशिक्षण म्हणून असं काय नव्हतं कधी डोक्यातच नव्हतं, परंतु थोडा काळ माझा इंजुरीचा गेला, त्यात मी विचार केला की आता इथे जर मी अडकले खूप वेळ निघून जाईल, कदाचित माझं मोटिवेशन पण थोडस मला मागे खेचेल, किंवा खूप गोष्टी असतात ना एकदा इंजर्ड झालं ना की एक प्लेअरच समजू शकतो त्याच्या डोक्यात काय विचार येतात. त्यावेळेस माझे बरेचसे विचार चालू झाले, पण म्हटलं नाही इथे नाही थांबायचं, आपल्याला परत क्रिकेट खेळायचंय. तर मग मी अकॅडमीचा विचार केला, म्हटलं मुलांना मी जसं शिकवणार तर मला कमबॅक करायला म्हणा किंवा मी त्या इंजरीतनं बाहेर लवकर येईल. आणि मुलांना एक जे सिन्नर मध्ये क्रिकेट एवढं आम्हाला बघायला नाही मिळालं आणि मी जे क्रिकेट शिकले बाहेर जाऊन, मी बाहेर जाऊन राहिलीये कितीतरी वर्ष, 1-2 वर्ष घरापासून दूर राहिले आणि बऱ्याचशा गोष्टी खेळायला पुण्याला कधी जावं लागलं, बँगलोरला कधी नाशिकला जावं लागलं. तर मी जे शिकले माझं टॅलेंट जे मला बाहेरनं थोडं थोडं प्रत्येक ठिकाणातून शिकायला मिळालं, तर मग तेच मी एकदम करून त्या मुलांना का नको द्यायला. माझ्या सिन्नरचं म्हणा आपल्या नाशिक मधनंच ते मुलं पुढे जातील. आणि मग ज्या गोष्टी मला नाही मिळाल्या किंवा जे विचार एका स्टेज नंतर चेंज झाले, म्हणजे मी स्टेट खेळल्यानंतर फिटनेस कसा असायला पाहिजे किंवा तुम्ही ऍज अ प्लेअर तुमची मेंटॅलिटी काय असायला पाहिजे, तुमचा गोल कधी सेट झाला पाहिजे, ह्या गोष्टी मला कधी कळल्या जेव्हा मी चांगल्या स्टेजला गेले. हा, कदाचित तेच मला पहिले माहित असतं किंवा गोल सेटिंग म्हणा किंवा फिटनेस, तर मी थोडं त्याच गोष्टी लवकर अचीव्ह केल्या असतात. तर मी आज मुलांना तेच प्रयत्न करते की त्यांच्या कमी वयात म्हणजे ज्यांनी लगेचच माझ्याकडे आले तर त्यांना डाएट काय असला पाहिजे, तू फिटनेस कसा केला पाहिजे किंवा तुझं माइंडसेट पाहिजे काय, तुला जर खरंच क्रिकेट खेळायचंय तर तू आतापासूनच काय विचार केला पाहिजे, ह्या गोष्टी मी त्या मुलांना आतापासूनच देते.
1: म्हणजे आपल्याला जे उशिरा मिळालं ते बाकीच्यांना लवकर मिळालं
0: पाहिजे
1: या हिशोबाने. माय, आता तू प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत असताना आणखी तुझ्याकडे मुली पण येत असतील, जो तुझा काळ होता म्हणजे 1-10 वर्षापूर्वीचा किंवा 7-8 वर्षापूर्वीचा आत्ताचा काळ, याच्यातला तू त्या मुलींकडे कोणत्या याच्या फरकानी बघते का? माझ्या वेळेस ज्या गोष्टी नव्हत्या त्या आता या माझ्या मुलींना मिळत आहे, या विषयी तू सांग आम्हाला.
0: आता जेव्हा मी क्रिकेट खेळायचे तेव्हा माझ्या पप्पांना बोलायचे, त्यांचे मित्र होते किंवा म्हणजे रिलेटिव्ह असतील, कशाला पाठवतो मुलींना, मुलींचं काय म्हणजे क्रिकेट म्हणजे काय फ्युचर ठेवलंय. तर माझे पप्पा असे होते की नाही करू दे तिला, करते ना, तेव्हा एज पण कमी होतं ना, ते फुल सपोर्ट करत होते आणि त्या एज मध्ये मी करत गेले म्हणजे मला ते सक्सेस मिळत गेलं. मग ते घरच्यांनी मला बॅक केलं त्या गोष्टीतनं आणि आत्ताच्या ज्या मुली येत आहे माझ्या अकॅडमीमध्ये, तर मी बघते त्यांचे पालक त्यांना घेऊन येतात स्वतःहून. कधी त्या मुलीला कंटाळा आला असेल तर ते स्वतः मला कॉल करतात की माया आजही आली नाही प्रॅक्टिसला, मॅडम तुम्ही बघा तिच्या सोबत बोला आणि ती का नाही आली तुम्हीच विचारा. म्हणजे आज प्लेयर्सला मागणं पुश मिळतोय, पहिले मी उभी होते आणि मला फक्त जाऊ द्या म्हणून तुमचा हात ठेवा अशी गोष्ट होती, आणि आता पालक मागणं ढकलत की बाबा तू जा आणि खेळ, एवढा बदल झालाय.
1: माया, तुझा प्रशिक्षणाचा जो कालावधी तो कसा असतो, सकाळी कशी आणि संध्याकाळची बॅच कशी असते, आणि तुला अजून कोणाची साथ आहे ती कोचिंगसाठी म्हण किंवा इतर गोष्टीसाठी, का त्यांचं नाव आपल्याला घेता येईल, मेन्शन करता येईल?
0: आपली मॅच ही आहे ना 2 याच्यामध्ये असते, मॉर्निंग बॅच असते 7-9 आणि इव्हिनिंगची असते ती 5-7 असते. त्याच्यात मला सकाळी थोडस माझं शेड्यूल आहे त्यामुळे मला जमत नाही यायला. आणि त्यात माझा मोठा भाऊ शरद सोनवणे यांचं खूप मोठं योगदान आहे, कारण की माझं कसं आहे मी गाडी चालवायला स्टार्ट मी मारते पण गाडीचं पूर्ण स्टेअरिंग तो चालवतो, कारण की मी एका ठिकाणी जास्त स्टेबल नाही राहू शकत. मग ते गाडीत स्टार्ट करायचं काम तर मी नक्कीच केलं प्रत्येक ठिकाणी, जशी माझी जिम झाली तिथेही आणि स्पोर्ट्स शॉपही झालं आणि आता क्रिकेट अकॅडमी. मी फक्त छावी मारते, बाकी हँडल दादा करतो, म्हणजे माझा मोठा भाऊ. तर त्यांचाही मोठा हात आहे, जेव्हा मी अवेलेबल नसते तेव्हा ते नक्कीच इथे असतात ऑल द टाइम, आणि जेव्हा मी असते तेव्हाही त्यांची साथ मला असतेच मुलांना. आणि जेव्हा माझं क्रिकेट चालू होतं तेव्हा मला एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणा किंवा इतर मुलींना खेळायलाही तो असायचाच तिथे ऑल द टाइम. तर म्हणजे माझं क्रिकेटमध्ये खूप सारे कोचेस मला येऊन मिळाले. आता मी एकाचं नाव नाही घेऊ शकत कारण की खूप लोक आहेत त्या
1: क्रिकेटमध्ये,
0: एक कोच नाही आहे. तर खूप सारे कोचेस मला तिथे सपोर्ट मिळाला आणि त्यांचं टॅलेंट त्यांनी मला दिलं. तसंच माझ्या भावानी मला त्यात बॅक केलं. मेन म्हणजे फॅमिलीनी सपोर्ट केला तर आपण काहीतरी करू शकतो. फॅमिली नाही म्हटली तर काय करणार आहे ना. हा मग त्या रूटला त्यांनी मला चांगला सपोर्ट केला आणि मी क्रिकेट खेळत गेले. तर आज जे तो मला करायचा आज तेच माझ्या स्टुडंट सोबत माझ्या सोबत उभा आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: एक भाऊ असा असावा त्या विषयी.
0: भाऊ नक्कीच असा असावा. आता तुम्हाला बोलायचं तर आता कॅमेरा समोर पण ही गोष्ट खरी आहे. कोणाच्याच घरात भावा बहिणीचं पटत नाही. सेम गोष्ट आमची पण तशीच आहे. आम्ही बाहेर गेलो ना की लोक आमची मिसाल म्हणतो ना आपण ते घेऊन निघतील की काय भाऊ बहिण आहे कसे वागतात. त्यांना बघून असं वागायला पाहिजे प्रत्येकाने असं वाटते लोकांना. असं आम्ही बाहेर नक्की वागतो. घरी गेल्यानंतर ते आम्हालाच माहिती आमचं दोघांचं बिलकुलच जमत नाही.
1: पुढचा प्रवास कसा आहे.
0: पुढचा प्रवास हे बघा आता कसं आहे. आतापर्यंत मी प्रत्येक गोष्टीला प्लॅन करत आले आणि त्या प्लॅनवर मी तसं करेल असं मी स्वतःला सांगत आले. परंतु प्रत्येक गोष्ट ही प्लॅन प्रमाणे होत
1: नाही. बरोबर.
0: कधी कधी आपण सांगू नाही शकत काय होणार आहे. आपण फक्त इमॅजिन करू शकतो किंवा आपण ते स्वतःला सांगू शकतो की तुला हे करायचंय. पण माझा एक गोष्टीवर विश्वास आहे. मी भगवद्गीता वाचली तर माझा श्रीकृष्णावर विश्वास आहे या गोष्टीमध्ये की माझे सारथी ते. मी असं हे प्रत्येक ठिकाणी स्वतःलाही सांगते. तर प्रत्येक गोष्ट ही त्यांनी लिहिलेली आहे आणि मी फक्त ती गोष्ट करत जाणार. माझा पाथ मला माहिती आहे मला काय करायचंय आणि जे होणार आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे तेच गोष्ट होणार आहे. फक्त माझे विजन क्लिअर आहे की मला काय करायचंय. बाकी मी हे करेलच असं मी नाही सांगू शकत कारण माझे पुरेपूर प्रयत्न असतील. पण त्यांनी जे लिहिलंय ना तेच होणार
1: आहे. शंभर येस. माया तू क्रिकेट खेळते. आता एक शेवटचा नाखेरचा प्रश्न की तुझ्या विवाहाचं काही ठरलंय का. ठरणार आहे जसं आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना सांग की पुढचं त्यासाठीच भविष्य कसं.
0: नक्कीच. आता कसं सांगावं लागेल बघा. मुली काहीतरी करत असते तिच्या आई वडिलांचा सपोर्ट असतो म्हणून आणि नंतर तिला हा प्रश्न पडतो की आता हे मी कंटिन्यू करणार की थांबणार. काही लोक असेही असतात की करू म्हणतात आणि नाही करू देत. अशीही माझ्या समोर बरेचसे उदाहरणं आले. म्हणून आता माझंही एज आहेच लग्नाचं. परंतु माझ्या घरच्यांनी बरंच मला बॅक केलं म्हणून माझं क्रिकेटही चालू राहिलं आणि आता नक्कीच माझं लग्न जमलेलं आहे. आणि नाव सांगता येईल ना. पोटे फॅमिली आहे. निखिल पोटे हे माझे होणारे हजबंड असतील आणि कमलाकर पोटे हे माझे सासरे.
1: नेमकी सासरवाडी कुठे आहे.
0: सासुराडी माझी सिन्नर मध्येच आहे. हा
1: चालेल. तू एक आमच्या प्रेक्षकांना श्रोत्यांना एक चांगली खुश खबर दिली.
0: हो आणि सांगायचं राहिलं की अकॅडमी टाकताना माझी फॅमिली तर सपोर्ट करतच होती पण माझं लग्न जमलेलं होतं. तर मी त्यांनाही विचारलं की काय करू मी क्रिकेट अकॅडमी चालू करू का. माझे असे प्लॅनिंग आहेत. तर माझे हसबंड असे होते म्हणजे होणारे मिस्टर. तर हे बघ तुला जेही करायचंय ते तू पप्पांना विचार म्हणजे त्यांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांना विचार. तर मी विचारलं तर माझे सासरे म्हणजे म्हणता येईल ना की देवानी केलेला प्रत्येक प्लॅन हा ठरलेलाच असतो.
1: येस.
0: तर त्यांनी पहिलेच लिहून ठेवलं होतं की माझ्या लाईफमध्ये कोण येणार. तर माझे सासरे माझ्या वडिलांसारखेच निघाले. ते प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात की माया तू कर तुझ्याकडनं होत आहे ना मी आहे तू बिंदास कर अजून काय पाहिजे म्हणजे लाईफ मध्ये.
1: बरोबर. एक वडील वडिलांच्या जागेवर किंवा एक वडील म्हणून त्यांचं काम आहे आणि ते करता येत
0: करताय म्हणजे अजून झालेलंही नाहीये. परंतु जेव्हाही मी त्यांना फोन करते किंवा मला काही डाऊट असतात तर ते मला ऑल द टाइम बॅक करतात आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला.
1: नक्कीच माया तुझी पहिली इनिंग तर सक्सेस झाली आणि दुसरी इनिंग याही पुढे चांगली सक्सेस हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. तू आज आमच्याशी भरभरून गप्पा मारल्या. क्रिकेट महिला क्रिकेट त्यानंतर स्टेट IPL आणि त्यानंतरची तुझी प्रशिक्षकाची भूमिका या सर्व गोष्टीवर आपण चर्चा केली. तू सडेतोड उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भाई भाई या चित्रपटामधलं गीत. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीतकार शंकर जयकिशन.
2: मेरे महबूब तेरे दम से है दुनिया पे बहार, वरना इस गम

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: दुसरा आदमी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. किशोर कुमार आणि पमेला चोप्रा यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे दुसरी दुल्हन या चित्रपटामधलं. ऐकूया अमित खन्ना यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहेरी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. एक बार चले आओ या चित्रपटामधलं संगीतकार चांद परदेसी.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं दिल दिवाना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, जीवन संग्राम या

0: चित्रपटामधलं। गुलजार यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।
1: मैं क्या जी गल तो सुनो, गल सुनो बई गल, गल सुनो बई गल, आज की आज सुनाऊ यारो, कल की सुनना।

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत हसते खेळते या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. ऐकूया किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे गोविंद नरेश यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि आडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: आडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, शब्दगंध. श्रोते हो, शब्दगंध कार्यक्रमात आपण शब्दांचा सुगंध घेत असतो, शब्दांचा गंध घेत असतो. शब्दगंध कार्यक्रमात आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एक मराठी गाणं. गाणं आहे राजा बढे यांचं, कुमार गंधर्व यांनी गायलेलं. कुमार गंधर्वांची गायकी पण एक वेगळी आणि त्यात परत राजा बढेंचं लिहिणं वेगळं, त्यामुळे त्याच्यातली नजाकत फार छान आलेली आहे. श्रोते हो, को

कोणा कशी कळावी वेडात काय गोडी, वेडेपणात काय गोडी आहे हे कोणाला कळणार हो? जो वेडा असेल त्यालाच कळेल. वेडेपणातली गोडी वेडं झाल्याशिवाय कळणार नाही. आणि असं वेडं कुठे होता येतं? तर प्रेमात. म्हणून पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात, ती प्रेम मूढतेची सुटती न गूढ कोडी. प्रेम वेडेपणाची जी कोडी आहेत ती गूढ आहेत, ती सुटत नाहीत. कोणा कशी कळावी वेडात काय गोडी, ती प्रेम मूढतेची सुटती न गूढ कोडी. वेडेपणात काय गोडी आहे हे वेड झाल्याशिवाय कळणार नाही, आणि प्रेमामधली कोडी प्रेम केल्याशिवाय कळणार नाही. कारण होतं काय,

लहरी वरी फिरावे जळी घेत हेलकावे. पाण्यात हेलकावे घेऊन फिरायचं असेल तर त्याला होडी हवी, पण होडी ही पाण्यातून बाहेर पडण्यासाठी असते की वादळात जाण्यासाठी? पाण्यातून बाहेर पडायला, काठावर यायला म्हणून ही होडी. पण इथे मात्र होतं उलटं. लहरीवरी फिरावे जळी घेत हेलकावे, जाणून लोटिली मी या वादळात होडी. या वादळात आपणहून माहिती असताना जाणं म्हणजे वेड. म्हणून म्हटलं, कोणा कशी कळावी वेडात काय गोडी. जो माणूस आपली होडी वादळात लोटून देतो त्याला वेडा नाही तर काय म्हणणार. पण प्रेम मूढतेची सुटती न गूढ कोडी. हे गूढ कोड जे आहे ना, हे सुटत नाही. कारण काय? तर वादळात होडी लोटतो. अशा वादळात

मध्ये होडी लोटणारा, कंटकाची वाट सापडवून त्यामध्ये जाणारा असा हा वेडाच असावा लागतो. कारण होतं काय माहितीये का, पुढच्या कडव्यात खूप छान म्हणतात ते, दिसती अजाण भोळे परी हे फितूर डोळे, हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, दीवाना दीवाना सेकडो में पहचाना जाएगा. वेडा माणूस हा शंभरामध्ये एखादाच असतो आणि तो लगेच ओळखला पण जातो. तो शंभर लोकांमध्ये जरी लपलेला असेल तरी वेडा लगेच ओळखता येतो. कारण काय की त्याची भिरभिरती नजर, त्याची नजर एका ठिकाणी राहत नाही. म्हणून हे जे डोळे आहेत हे वेडेपणाला बरोबर ओळखणारे. दिसती अजाण भोळे परी हे फितूर डोळे, माझ्या मनोगताची करतील ग चहाडी. मनातलं बाहेर आणण्याचं काम हे डोळे करतात. बघा तुम्ही, एखाद्याचं एखादीवर प्रेम असेल तर ते शंभर लोकांमध्ये असले तरी लगेच उठून दिसतं. आणि हे दिसणं हे असणं म्हणजे वेड, प्रेमाचं वेड, प्रेममूढतेची. हे जे डोळे आहेत ना हे माझ्या मनोगताची चहाडी करतील, माझ्या मनातलं बाहेर आणतील. कसं करावं? दिसतात तर अजाण आणि भोळे. डोळे डोळे अजाण दिसतात, भोळे दिसतात, पण फितूर आहेत ते. दिसती अजाण भोळे परी हे फितूर डोळे, माझ्या मनोगताची करती लग चहाडी, कोणा कशी कळावी वेडात काय गोडी. असं हे वेडात काय गोडी आहे हे सांगणारं हे भावगीत राजा बडेंनी लिहिलेलं. त्याला कुमार गंधर्वांनी अप्रतिम चाल पण बांधली आहे आणि म्हटलं सुद्धा उत्तम आहे. ऐका, गाण्याचा रसस्वाद घ्या, शब्दांचा सुगंध घ्या आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

la vie, on a la

सती अदान भोले।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, कुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका,
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%,
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट,
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
2: आजच भेट द्या,
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

0: दखी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
7: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
8: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे।
7: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
8: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर।
9: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत। कार्यक्रमातलं हे पद ऐकणार आहोत कवी कुसुमाग्रज यांचं ययाती देवयानी या नाटकातलं हे पद। संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे पद ऐकणार आहोत रामदास कामत यांच्या आवाजात।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुवर्ण तुला या नाटकातलं गीत. हे गीत आहे विद्याधर गोखले यांचं. संगीत दिलं आहे छोटा गंधर्व यांनी. आणि हे गीत ऐकूयात जयमाला शिलेदार यांच्या आवाजात.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं नाट्यपद विश्वनाथ पागुल यांच्या आवाजात. संगीत आहे श्रीनिवास.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतोय। कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राग मारवा, विलंबित एकताल आणि द्रुत एकताल। ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला हा राग मारवा। बोल आहेत ये मदमनी चाल।

Gama, de gama, da gama, da ni mama, da ni de da da.

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. मागील भागात आपण सरफेसी कायदा, नोटीस आल्यानंतर काय करावं, कर्जदारांचे हक्क आणि बँकेशी योग्य वेळी संवाद साधण्याचा महत्व जाणून घेतला. आज आपण त्यापुढील टप्पे समजून घेणार आहोत. सिम्बॉलिक पोझिशन म्हणजे काय, फिजिकल पोझिशन कधी घेतले जाते, ऑक्शन कशी होते, DRT मध्ये कधी जाता येतं आणि कर्जदाराकडे शेवटपर्यंत कोणते पर्याय उपलब्ध असतात. चला ह्या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरं ऍडव्होकेट पवन चंद्रात्रे सरांकडून जाणून घेऊया. सर, वेलकम वन्स अगेन.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: सर, सिम्बॉलिक पोझिशन आणि फिजिकल पोझिशन यात नेमका काय फरक आहे?
1: जेव्हा सिक्युरिटायझेशन कायद्याच्या कलम 13(2) अन्वये कर्जदाराला नोटीस जाते, त्याच्यानंतर त्याला 60 दिवसाची मुदत असते. त्या 60 दिवसाच्या मुदतीत त्याने थकीत कर्ज रक्कम भरली नाही तर बँक त्या प्रॉपर्टीचं फिजिकल पोझिशन घ्यायला ती प्रोसेस स्टार्ट करते. आता ही प्रोसेस स्टार्ट करताना सगळ्यात आधी बँक सिम्बॉलिक पोझिशन घेते. सिम्बॉलिक पोझिशन घेण्यामागचा उद्देश असा आहे की जर समजा एखादे फ्लॅट आहे किंवा घर आहे, तिथे एखादा परिवार राहतो आहे, तर बँकेला अधिकार नाही आहे की बँकेचे कर्मचारी तिकडे जाऊन त्यांना तिकडे फोर्स करून त्यांचं सामान बाहेर काढून आणि ते त्याचा ताबा घेणार. हे बँकेला अधिकार नाही आहेत. ह्याच्याकरता सरकारी परवानगी पाहिजे किंवा पोलीस बळ पाहिजे किंवा सरकारी अधिकारी तिथे उपस्थित पाहिजे. मग ह्याच्याकरता तिकडे बँक एक सिम्बॉलिक पोझिशनची नोटीस चिटकून जातं की आजपासून हा फ्लॅट बँकेच्या ताब्यात आहे. सिम्बॉलिक म्हणजे त्याला प्रतिकात्मक म्हणतात, जेणेकरून जो कर्जदार आहे तो त्या फ्लॅटचं काही व्यवहार करू शकणार नाही, किंवा जर एखादा व्यक्ती तो फ्लॅट विकत घ्यायला आला तर त्याला ती नोटीस दिसेल आणि मग पुढचा हे व्यवहार होणार नाहीत. ह्याच्याकरता सिम्बॉलिक पोझिशन घेतलं जातं. एकदा सिम्बॉलिक पोझिशन झालं
0: सर, म्हणजे पेपरमध्ये जर ती आपण नेहमी पाहतो नोटीस आली, दॅट इज पार्ट ऑफ
1: 13(4), 13(4), 13(4) नोटीस असते.
0: पहिले नोटीस येते आणि मग
1: 13(2) नोटीस ही इंटरनल असते, म्हणजे ती बँक कर्जदाराला पोस्टाने पाठवते, त्याच्या घरी येते आणि मग त्याच्यानंतर 13(4) जी नोटीस आहे ती पेपरला येते.
0: अच्छा, आणि मग सिम्बॉलिक पोझिशन होतं.
1: हा, मग सिम्बॉलिक पोझिशन. एकदा 13(4) नोटीस पब्लिश झाली की मग त्या मालमत्तेवर जाऊन सिम्बॉलिक पोझिशन.
0: ओके.
1: आणि मग एकदा सिम्बॉलिक पोझिशन घेतलं की मग पूर्वी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये ह्याची जी ऑर्डर आहे फिजिकल पोझिशनची, तर ती ऑर्डर घ्यायला त्यांना अधिकार होते. पण असं झालं की तिथे सुद्धा खूप हजारो केसेस पेंडिंग राहायला लागल्या आणि मग तिथे सुद्धा डिले व्हायला लागला. म्हणून मग चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट CJM कोर्टाला सुद्धा आता हे अधिकार दिलेले आहेत.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि फिजिकल पोझिशनची ऑर्डर घेऊ शकता.
0: ओके.
1: आणि मग एक तर DM नाही तर CJM दोघा कुठून तरी तुम्ही ही ऑर्डर आणली की ती ऑर्डर आणल्यानंतर मग तुम्ही तिथे ऑर्डर मध्येच लिहिलेलं असतं, एक रेव्हेन्यू अधिकारी असतो आणि एक त्याच्यात पोलीस बळ असतं. मग तुम्ही त्या संबंधित पोलीस स्टेशनला अर्ज करून तिथे म्हणजे पोलीस बळ घेऊन तुम्ही तिथे प्रत्यक्ष तारण मालमत्तेवर जाऊन आणि मग फिजिकल पोझिशन तुम्हाला घेता येतं.
0: अच्छा सर, कोणत्या टप्प्यावर कर्जदार डेट रिकव्हरी ट्रिब्युनल मध्ये जाऊ शकतो?
1: जेव्हा 13(2) नोटीसची मुदत संपते आणि जेव्हा 13(4) नोटीस येते तेव्हापासून ते ऍक्च्युअल ऑक्शन ह्या पिरियडमध्ये कधी सुद्धा कर्जदार हा DRT कोर्टात जाऊ शकतो.
0: अच्छा,
1: आणि तुम्हाला माहितीच असेल की हा जो सिक्युरिटायझेशन कायदा आहे तर याला ह्याच्या कलम 34 प्रमाणे सिव्हिल कोर्टाला बार आहे, म्हणजे सिव्हिल कोर्टात नाही जाऊ शकत किंवा ही जी ऍक्शन आहे ही बेकायदेशीर आहे, कारण सिव्हिल कोर्टात गेलं तर ती प्रोसिजर खूप लांबते आणि तेच नेमकं या कायद्यामध्ये अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे सिव्हिल कोर्टात तुम्ही जाऊच नाही शकत. तुम्हाला ह्या ऍक्शन थांबवायची असेल किंवा ह्याच्या विरुद्ध जर दाद मागायची असेल तर तुम्हाला DRT कोर्टातच जावं लागतं.
0: अच्छा सर, घर किंवा मालमत्तेचा लिलाव ऑक्शन म्हणजे होण्यापूर्वी कर्जदाराकडे कोणते पर्याय उपलब्ध असतात?
1: जेव्हा बँक सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत ऍक्शन घेते तेव्हा बँकेचा ह्याच्यामध्ये एकमेव उद्देश असतो की कर्ज वसुली. त्याच्यामुळे बँकेला तुमची मालमत्ता विकण्यात आणि ऑक्शन करण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, त्यांना त्यांची कर्ज वसुली पाहिजे असते. त्याच्यामुळे तुम्ही फिजिकल पोझिशन पर्यंत तुम्ही किंवा लिलाव पर्यंत तुम्ही कधी सुद्धा बँकेमध्ये गेले आणि तुमची थकीत कर्ज रक्कम भरली तर त्या ठिकाणी बँक ही ऍक्शन तुमची थांबवू शकते. त्याच्यामुळे कर्जदाराला थकीत रक्कम भरून ही ऍक्शन थांबवणे हा पर्याय कायम अवेलेबल असतो. पण मात्र त्याची जर ऑक्शन नोटीस निघाली आणि त्याच्यानंतर मात्र मग ते असं करता नाही येत, मग तुम्हाला ती ऑक्शन मध्ये प्रॉपर्टी विकत घ्यावी लागेल बँकेकडून, असं एक आहे. आणि या दरम्यान तुम्ही कुठल्या पण पिरियड मध्ये तुम्ही डीआरटी कोर्टात जाऊ शकता. डीआरटी कोर्टामध्ये जायला सुद्धा तुम्हाला काहीतरी ग्राउंड पाहिजे, कारण नुसतं ऍक्शन थांबवण्यासाठी किंवा तुमच्याकडे काहीच ग्राउंड नाही आहे तर त्यावेळेस कोर्ट सुद्धा तुम्हाला एवढा रिलीफ देईल याची काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जर काही व्हॅलिड मुद्दे असतील आणि तुमच्यावर जर बँकेमार्फत काही अन्याय झाला असेल तर त्याची दाद तुम्ही निश्चित मागू शकता डीआरटी कोर्टामध्ये.
0: ओके ओके सर. आणि म्हणजे आता आपण बोललो फिजिकल पोझेशन, ही ऑक्शनची नोटीस त्याच्यानंतर.
1: येस, एकदा तुमचं फिजिकल पोझेशन आलं की बँक त्याच्यावर आपलं सील लावतं आणि मग त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात येते. आता बँकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या प्रॉपर्टीची काळजी घेणे ही सगळी जबाबदारी बँकेकडे येते. त्याचा मेंटेनन्स करणे, सगळे कुठले खर्च असतील आउटगोईंग असतील ते सगळे भरणे. सिक्युरिटायझेशन कायदा हा इतका व्हास्ट आहे की बँक एखाद्या आस्थापनेचा सुद्धा ताबा घेऊ शकते. म्हणजे एखादी कंपनी आहे ती चालू आहे, त्या चालू कंपनीचा सुद्धा फिजिकल पोझिशन घेऊ शकते आणि ती कंपनी सुरळीत चालू राहील आणि तो कारभार सुद्धा बँक ताब्यात घेऊ शकते. म्हणजे वर्कर्सची देणी किंवा तो बिझनेसच तोपर्यंत जोपर्यंत त्याची विक्री होत नाही तोपर्यंत तो बिझनेसच बँक ताब्यात घेऊ शकते. इतका हा व्हास्ट सगळा कायदा आहे. आणि मग त्याच्यानंतर एकदा तुमच्याकडे फिजिकल पोझिशन आलं मग ऑक्शनची नोटीस निघते. ऑक्शनची नोटीस निघाल्यावर आता बरेचशी ही ऑक्शन प्रोसिजर ही ऑनलाईन झालेली आहे. एक ऑनलाईन एक बिडिंग होतं आणि मग त्याच्यानंतर ज्यांना काही सगळ्यात आधी जे ऑक्शनची नोटीस निघाली की ज्यांना त्या ऑक्शनमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांना EMD भरावा लागतो, म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट. समजा ते बँक त्या त्या थकीत कर्ज त्या मालमत्तेच्या किमतीच्या प्रमाणे ठरतं. समजा 1 कोटीची प्रॉपर्टी असेल तर 5 लाख रुपये EMD भरावा लागतो. मग तो चेक बँकेला द्यायचा, कारण कोणी पण म्हणजे ज्याची ऐपत नाहीये तो सुद्धा त्या ऑप्शनमध्ये बसण्यात पॉईंट नाही. त्याच्यामुळे जे जेन्युइन बायर्स आहेत असेच इथे यावे याच्याकरता EMD हा घेतला जातो.
0: अच्छा.
1: आणि EMD भरून आपण त्या ऑप्शन प्रोसिजरमध्ये येऊ शकतो आणि तिथे प्रत्यक्ष बोली लागते आणि बोलीमध्ये जो हायेस्ट बिल्डर आहे मग त्याला ती प्रॉपर्टी मिळते. आणि ज्यांना ते बिडिंग ज्यांनी घेतलं नाही त्यांचा EMD परत केला जातो. आणि मग त्याच्यानंतर मग एकदा ज्याला बोली लागते म्हणजे ज्याने ज्याची हायेस्ट बोली आहे मग त्याला एक काही 15-20 दिवसाची महिन्याभराची मुदत देऊन मग त्याच्याकडून ते पैसे घेऊन ती प्रॉपर्टी त्याच्या नावाने सेल सर्टिफिकेट म्हणतात त्याला, की त्याच्या नावाने सेल सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. आणि मग ते सेल सर्टिफिकेट मिळालं की त्याची मालकी ही त्या जो काही ऑप्शन परचेसर आहे त्याची होते. आणि हे सेल सर्टिफिकेट रजिस्टर ऑफिस मध्ये नोंदवलं सुद्धा जातं स्टॅम्प ड्युटी भरून, म्हणजे खरेदी सारखं ते नोंदवलं जातं.
0: अच्छा.
1: आणि मग एकदा ते सेल सर्टिफिकेट नोंदवलं म्हणजे त्या बायरकडे त्याचं खरेदी खत आलं आणि फिजिकल पोझिशन पण आलं.
0: राईट.
1: आणि मग तो त्याचा नवीन मालक होतो आणि त्याच्यातनं आलेल्या पैशातून ही जी काही थकीत रक्कम आहे ही भरली जाते. असं सुद्धा होतं काही वेळेस की समजा एखादी कर्जाची थकीत रक्कम 2 कोटी रुपये आहे आणि मालमत्ता विकून जर 1.5 कोटी रुपये आले तर 50 लाखासाठी बँक परत वेगळी त्याच्याविरुद्ध वसुलीचा दावा हा सिव्हिल कोर्टात करू शकतो.
0: राईट. ओके. सिव्हिल कोर्टात
1: कारण आता प्रॉपर्टी तर नाही राहिली.
0: बरोबर.
1: एकच प्रॉपर्टी होती ती विकून एवढी रक्कम आली, मग आता उरलेले पैसे वसूल करण्यासाठी मग सिव्हिल कोर्टामध्ये.
0: सर आता भरपूरदा मी असं पाहिलं माझे परिचित लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की ओळखीचा आहे म्हणून ते गॅरंटर झाले, आणि असा एक लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे की म्हणजे गॅरंटर असलेल्या व्यक्तीची जबाबदारी नेमकी काय असते आणि गॅरंटरने कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
1: हो, हा पण एक म्हणजे फारच कळीचा मुद्दा आहे असं म्हणू शकतो आपण, कारण आमच्याकडे सारखं कोणीतरी गॅरंटर या मुद्द्यावर येत असतं आणि आमच्याकडे सल्ला विचारायला येत असतं. तर गॅरंटर हा जो आहे हा त्या कर्जाच्या रिपेमेंटसाठी इक्वली जबाबदार असतो. म्हणजे जेवढा कर्जदार जबाबदार आहे तेवढाच जबाबदार हा गॅरंटर पण असतो. त्याच्यामुळे कोणाच्याही कर्जाला गॅरंटर व्हायच्या वेळेस तुम्हाला हा विचार डोक्यात यायला पाहिजे की जर ह्याने कर्ज नाही भरलं तर आपल्याला भरावं लागेल. त्याच्यामुळे गॅरंटरची ही जबाबदारी इक्वल आहे त्या कर्जदारा सोबत. काही काही ठिकाणी असं पण होतं, आता एक सहकारी ज्या बँका आहेत, सहकारी बँकांना एक विशेष एक अधिकार आहे की ते गॅरंटरच्या प्रॉपर्टीवर सुद्धा बोजा लावू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ मी कर्ज घेतला आणि माझा एक मित्र आहे तर तो त्याला गॅरंटर झाला. आता मी कर्ज घेतलं त्याच्यासाठी माझी जी प्रॉपर्टी आहे ती मी बँकेला मॉर्गेज ठेवली, मी कर्ज भरलं नाही आणि बँक गॅरंटरकडे सुद्धा ती डिमांड करू शकते ते कर्ज रक्कम, आणि त्याला प्रेशर टाकण्यासाठी बँक गॅरंटरच्या प्रॉपर्ट्या शोधून त्या प्रॉपर्ट्यांना सुद्धा बोजा लावू शकते. ती प्रॉपर्ट्या विकू नाही शकत कारण ती तारण नाहीये म्हणून, पण त्या प्रॉपर्ट्यांना सुद्धा बोजा लावू शकते.
0: अच्छा.
1: आणि एकदा समजा गॅरंटरच्या प्रॉपर्टीवर बोजा आला मग त्याला पण एक प्रेशर येतं आणि मग तो एक तर कर्जदारावर प्रेशर टाकेल नाहीतर स्वतः पैसे भरून टाकेल.
0: राईट.
1: तर अशा पद्धतीने म्हणजे हे सगळे असे विषय आहेत की काही करून कर्ज वसुली ही स्पीडी व्हायला पाहिजे.
0: बरोबर.
1: कर्जदाराला कुठलेही असे पळवाटा काही त्याला सापडला नाही पाहिजे की जेणेकरून तो कर्ज वसुली लांबेल.
0: लांबेल. म्हणजे गॅरंटरने समजायला पाहिजे की इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही स्टेप्स इन द शूज.
1: येस. आणि आमच्याकडे बऱ्याच वेळेस असं पण लोक तक्रार घेऊन येतात की त्याच्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे भरपूर पण बँक त्याची प्रॉपर्टी घेत नाही किंवा त्याच्याकडे मागत नाही, आमच्याकडेच फोर्स करतात. तर बँकेने पहिले त्याची प्रॉपर्टी विकली पाहिजे कर्जदाराची आणि मग तरी नाही घेत तर आमच्याकडे यायला पाहिजे. पण ऍक्च्युली गॅरंटर घेतास त्याच्यासाठी, कारण जर कर्जदार जर रिस्पॉन्स करत नसेल तर गॅरंटरकडे येतात की त्याच्याने ह्याला प्रेशर केलं तरी तो कर्जाला प्रेशर करेल. आणि मग त्याच्याकरता हे गॅरंटरवर प्रेशर टाकण्यासाठी या अशा पद्धतीच्या बँक हे उपाय करत असतं. एक अजून एक जे मला सगळ्या श्रोतांना सांगायला आवडेल की माझ्याकडे परवाच एक केस होती की बँकेमध्ये रेफरन्स नावाचा प्रकार असतो की आता हल्ली बऱ्याचशा बँका गॅरंटर घेत नाही पण रेफरन्स घेतात की एक जस्ट रेफरन्स कोणीतरी द्या. आता एका बँकेने काय केलं की नुसतं रेफरन्स म्हणून एखाद्याचं नाव टाकलं होतं पण त्याने कागदपत्र करताना त्याला गॅरंटर म्हणून घेतलं.
0: अरे बाप.
1: त्याच्यामुळे तो गॅरंटर झाला आणि ह्यांचं कर्ज थकित झालं. ह्यांचं कर्ज थकित झाल्यामुळे आणि हा अजून एक सांगायचं होतं की जर एखाद्या कर्जामध्ये जर एखादा गॅरंटर असेल आणि जर त्या कर्जदाराचं कर्ज थकलं तर ते गॅरंटरचं सुद्धा सिबिल स्कोर खराब होतो.
0: राईट.
1: म्हणजे त्याने त्याचं जरी त्या क्रेडिट हिस्ट्री त्याची खूप चांगली आहे पण कोणाला तरी कर्जाला गॅरंटर असल्यामुळे त्याचा सुद्धा सिबिल स्कोर खराब होतो आणि त्याला पुढे कर्ज मिळण्याला अडचणी येत. त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत की कोणालाही गॅरंटर राहताना ह्या गोष्टीची पूर्ण खात्री करा. त्याच्यानंतर कोणाला आपण जर कुठल्याही कर्जासाठी कुठला रेफरन्स देतोय तर ही खात्री करा की तो फक्त रेफरन्सच आहे आणि रेफरन्स सांगून गॅरंटर म्हणून तुम्हाला घेतलं नाहीये ना.
0: बरोबर.
1: ह्याची पण एक खात्री करा. आणि जर जो कर्जदाराला जर तुम्ही त्याने कर्ज नाही फेडलं तर त्याचा परिणाम तुमच्या पण क्रेडिट स्कोरवर होणार आहे आणि तुम्हालाही अडचणी येणार आहेत. तर हा सगळा विचार गॅरंटर होताना पहिले करायला
0: म्हणजे थोडक्यात गॅरंटरची महत्वाची म्हणजे मोठी जबाबदारी हे समजून घ्या.
1: कर्जदारापेक्षा जास्त जबाबदारी गॅरंटरची होऊन जाते.
0: सर, होम लोन, बिझनेस लोन आणि कमर्शियल प्रॉपर्टी संदर्भात सरफेसीच्या प्रक्रियेत काही फरक असतो का?
1: सरफेसी कायदा हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा असा आहे की ज्याच्यामध्ये बँकेचा सिक्युरिटी इंटरेस्ट तयार होतो. म्हणजे थोडक्यात की एखादी प्रॉपर्टी कुठल्याही लोनसाठी बँकेला तुम्ही तारण ठेवली मग ती प्रॉपर्टी विकण्यासाठी सरफेसी कायदा आहे. समजा तुम्ही हाऊसिंग लोन घेतलं तर जे घर तुम्ही खरेदी करताय ते तारण असतं. तुम्ही बिझनेस लोन घेतलं तर त्याच्याकरता तुमच्या ज्या वैयक्तिक मालमत्ता आहेत त्या तारण असतात. किंवा अजून कोणतं कमर्शियल प्रॉपर्टीचं लोन घेतलं, जी प्रॉपर्टी म्हणजे ज्या प्रॉपर्टीचं तुम्ही गहाणखत करून दिलं बँकेला आणि बँकेकडे जी प्रॉपर्टी गहाण ठेवली ती गहाण मालमत्ता विक्री करून कर्ज वसुली करण्याचा अधिकार हा बँकेला या सिक्युरिटायझेशन कायद्याने आलेला आहे. अजून एक आहे की जर एखादा मगाशी आपण गॅरंटर बद्दल चर्चा केली, एखादा व्यक्ती जर कर्जदाराला गॅरंटर आहे तर सिक्युरिटायझेशन कायद्याच्या आणि ती पण गॅरंटरची प्रॉपर्टी मॉर्गेज नाहीये तर सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत गॅरंटरची प्रॉपर्टी बँक विक्री करू शकत नाही. फक्त काही बँका त्याच्यावर बोजा लावतात, पण जसं ही आपण आता जी प्रोसिजर सगळी पाहिली त्या प्रोसिजरच्या अंडर गॅरंटरची प्रॉपर्टी ही विक्री करू शकत नाही, फक्त कर्जदाराची, म्हणजे कर्ज कुठलंही असो, पण जर प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तर हा कायदा लागू होतो.
0: सर, तुमच्या अनुभवातून कर्जदाराकडून सर्वात जास्त कोणत्या चुका होतात ज्यामुळे परिस्थिती आणखी कठीण होते?
1: कर्जदार हा कर्ज वसुली कधी कधी खूप लाईटली घेतो, आणि पूर्वी तर हे सिव्हिल कोर्टामध्ये जेव्हा केसेस वसुलीच्या जायच्या त्यावेळेस खूप क्लुप्त्या होत्या की ही कर्ज वसुली लांबवायची कशी, तारीखवर तारीख
0: बरोबर,
1: किंवा दर तारखेला काहीतरी नवीन ऍप्लिकेशन किंवा नवीन डॉक्युमेंट. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर पूर्वी असं असायचं की कर्जदार म्हणायचं की ह्या माझ्या सह्याच नाहीये, मी कर्ज घेतलंच नाहीये, म्हणजे इथपासून सुरुवात व्हायची. आणि मग ते बँकेला सिद्ध करावं लागायचं की ह्या कशा सह्या आहेत याच्या, आणि ह्याने कसे डॉक्युमेंट दिलेले आहेत हे बँकेला सिद्ध करावं लागेल, त्याच्यातच खूप वेळ निघून जाईल. म्हणजे कुठल्याही सिव्हिल कोर्टामध्ये दावा गेला तर कर्जदाराचा सगळ्यात पहिला डिफेन्स हा असायचा की मी ह्या बँकेतून कर्जच घेतलं नाही कधी, आणि मग त्याच्याकरता मग हे सगळं ह्या माझ्या सह्याच नाही, आणि मग तिथे वसुली ही खूप लेंदी व्हायची. पण आता तसं नाहीये, आता सिक्युरिटायझेशन कायदा आहे त्याच्यामुळे या कायद्यामध्ये टाइमलाईन आहे. तर असं कोणीही किंवा कोणाच्या आयक्यू माहितीवर की बँक काही करू शकत नाही किंवा इतकं सोपं नाही किंवा हे इतकं लगेच आपल्या प्रॉपर्टीवर काही होणार नाही, हे थोडस म्हणजे आता स्पीड खूप झालेलं आहे आणि बँका सुद्धा त्यांच्याकडे रिकव्हरीच्या टीम्स आहेत, रिकव्हरी एजंट्स आहेत, किंवा हे सरफेसी कायद्या अंतर्गत जे काही एजन्सी आहेत ते एजन्सी मार्फत अजून प्रोफेशनल अजून फास्ट काम हे केलं जातं, त्याच्यामुळे खूप स्पीडअप होऊन जातं. म्हणजे कधी कधी आपल्याला कळताना कळत तोपर्यंत आपली प्रॉपर्टीची विक्री होऊन जाते.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे हे थोडस लाईटली न घेता ज्या आपण ज्या आतापर्यंत स्टेप्स पाहिल्या किंवा योग्य कायदेशीर सल्ला घेऊन किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून कसं आपलं ही जी वसुली आहे ही थोडी थांबेल, बँकेकडून काही सवलत मिळेल, आणि हे सगळं पीसफुली कसं आपलं हे सेटल करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
0: बरोबर. सर, शेवटी प्रत्येक कर्जदाराने कर्ज घेताना आणि परतफेड करताना कायम लक्षात ठेवाव्यात अशा तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या असाव्यात?
1: कर्जदाराने कर्ज घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण कोणत्या टर्म्सवर कर्ज घेतोय, आपला व्याजदर किती आहे, त्या व्याजदराचा टाईप काय आहे, फ्लोटिंग आहे की रेपो रेट प्रमाणे तो कमी जास्त होणार आहे, आणि आपलं टेन्युअर किती आहे, हे सगळे जे सँक्शन टर्म्स आहेत या सँक्शन टर्म्स या खूप लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर जर दुर्दैवाने जर कर्ज नाही भरता आलं किंवा एनपीए झालं आणि जर अशा पद्धतीचे रिकव्हरी प्रोसिडिंग ज्या आपल्या विरुद्ध सुरू झाल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता ह्या टाइम टू टाइम या सगळ्या फॉलो करून जर आपल्याला कुठं न्याय मिळायचा चान्स असेल तिथे निश्चितच वकिलांचा किंवा कायदेशीर तज्ञांचा त्याच्यामध्ये सल्ला घेऊन हा आपण ही प्रोसिजर कशी आपल्या विरुद्ध न जाता आपल्याला कसा न्याय मिळेल असा अशी काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर म्हणेल की बँकेचा पैसा हा पब्लिकचा पैसा आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा एक सामाजिक भान ठेवून की जेव्हा आपल्याला बँकेने अडचणीमध्ये मदत केलेली आहे तशा आपल्यासारख्याच इतर लोकांना सुद्धा ही मदत व्हायला पाहिजे, आणि त्याच्याकरता आपण घेतलेलं कर्ज हे वेळेत भरलं गेलं पाहिजे याचं एक सामाजिक आपण एक भान ठेवून आणि ही इकॉनॉमी कशी आपली व्यवस्थित सुरू राहील ह्याच्याकरता आपण सुद्धा हातभार लावला पाहिजे. तर ही एक आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती सगळ्यांनी पाळली पाहिजे असं मला वाटतं.
0: सर, आज आपण सरफेसी प्रक्रियेतील पुढील टप्पे पोझिशन, ऑक्शन, डीआरटी, गॅरंटरची जबाबदारी आणि कर्जदाराने टाळावयाच्या सामान्य चुका याविषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: तुमच्याकडेही असा एखादा कायदेशीर प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला तज्ज्ञांकडून जाणून घ्यायचं आहे, आम्हाला व्हॉट्सअप करा 8380161512 8386165512. तुमचाच प्रश्न कदाचित न्याय संवादच्या पुढील भागाचा विषय ठरू शकतो. मी विवेकराज ठाकूर आज निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. धन्यवाद.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया शब्बीर कुमार आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात. गीत रचना आहे इंदिवर यांची, संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी, आणि हे गीत ऐकूया घर घर की कहाणी या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सपन जगमोहन यांचं संगीत असलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चेतना या चित्रपटामधलं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका.
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विना अट फक्त 10%.
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विना अट 100% सूट.
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
9: आजच भेट द्या.
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
7: जोरदार धमाका.
6: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
7: मजुरी विना अट फक्त 10%.
6: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
7: विना अट 100% सूट.
6: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
7: शुद्ध चांदीची नाणी
6: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
7: आजच भेट द्या
6: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
7: विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण सी लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
3: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: This hour is brought to you by
6: Vishwas Cooperative Bank,
7: Sanchayat Samruddhi.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

श्रोते हो, या श्लोकात समर्थ आपल्याला परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप नेमके काय आहे हे समजावून सांगतात. खरा परमात्मा हा जाणता पण नाही आणि नेणताही नाही. जाणताही नाही म्हणजे तो वृत्तींना जाणवत नाही, तो केवळ शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. आणि नेणता पण नाही कारण तो ज्ञानरूप आहे, अज्ञानरूप नाही. श्रोते हो, आपल्याला डोळ्यांनी समजा एखादे झाड दिसले तर डोळ्यांच्या माध्यमातून ते अंतकरणात तो संदेश पोचतो, दृश्य पदार्थाचा आकार तयार होतो, तो समजतो. प्राणांच्या सहाय्याने चित्तवृत्तीला त्याचे ज्ञान होते. वृत्ती ज्ञानाने मनुष्य म्हणून जाणता होतो. पण शुद्ध ज्ञानरूप आत्मा हा अमन म्हणजे वृत्ती नसलेला आहे, त्यामुळे परमात्मा जाणवत नाही. हरिपाठातही माऊली म्हणतात,

जाणता आणि नाही नेणता असा हा देवराणा असा आहे असे समर्थ आपल्याला सांगतात. वेद, शास्त्र, पुराणे यांनीही त्याचे वर्णन करताना हात टेकले आहेत. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर. कोणालाही या परमात्म्याचे यथार्थ स्वरूप स्पष्ट करता येत नाही. आपण जर दृश्य सृष्टी खरी मानली तर परमात्मा साक्षी ठरतो. दृश्य सृष्टी ही रूपाने कळते पण अदृश्य परमात्मा शास्त्राने कळतो, पण शास्त्रांनाही त्याचे वर्णन करता आलेले नाही. याचे कारण असे आहे की परमात्म तत्व समजते तेव्हा आपण त्यातच सामावून जातो. श्रुते हो, आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा मी झोपलो आहे असे सांगू शकतो का? नाही. त्याचप्रमाणे परमात्म तत्व जेव्हा आपल्याला समजते तेव्हा परमात्म तत्वात आपण विलीन होतो आणि त्याचे वर्णन आपण करू शकत नाही. समर्थ म्हणतात,

रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉइन, प्युअर सिल्व्हर कॉइन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
4: जोरदार धमाका.
3: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
4: मजुरी विना अट फक्त 10%.
3: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
4: विना अट 100% सूट.
3: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
4: शुद्ध चांदीची नाणी
3: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
4: आजच भेट द्या
3: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, आणि यासोबतच नाशिकमध्ये घडत असलेल्या घडामोडींचा वेळोवेळी आढावा सुद्धा घेत असतो. तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नवरात्राला सुरुवात झालेली आहे. सध्या नाशिकची परिस्थिती बघता कुंभमेळ्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये खूप तयारी चालू आहे, रस्त्यांची कामं चालू आहेत, आणि त्यामध्ये येणारे हे सगळे सण उत्सव हे सुद्धा आपल्याला अगदी छान कुठेही गालबोट न लागता साजरे करायचे आहेत. आणि त्या अनुषंगाने आपल्याला खास मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री पंकज भालेराव सर, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मुंबई नाका युनिट शहर वाहतूक शाखा, या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत, आणि ते खास नाशिककरांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत. तर सगळ्यात आधी मी त्यांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत. सर, खूप मनापासून स्वागत. आपल्या इतक्या व्यस्त दिनचर्येतून आपण वेळ काढलात आणि आज इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले विशेष आभार. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की आता नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि नाशिकची ग्रामदेवता असलेली कालिका देवी ही आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये येते, तर इथली सगळी वाहतूक व्यवस्था कशी आहे ह्या सगळ्याबद्दल आज आपण नाशिककरांना आव्हान करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत, त्या सगळ्या मुद्द्यावरती आपण येऊच या. पण सगळ्यात आधी थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं, शिक्षण कुठे गेलं, आणि पोलीस व्हावं हे लहानपणीचं स्वप्न होतं की काही वेगळा टर्निंग पॉइंट ठरला त्यासाठी?
5: नक्कीच प्रेक्षक नमस्कार, या ठिकाणी मला आधी आपण बोलवलं त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी आहे, धन्यवाद. पोलीस प्रत्येकालाच वाटतं की पोलीस व्हावं, पोलिसाकडे बघितल्यावर त्यालाही त्याचे स्वप्न ताजे होतात. माझं बालपण आणि जन्म जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला झालेला आहे. माझं शिक्षण भुसावळला आणि जळगावला झालेलं आहे. माझं शिक्षण ती MA BEd माझं शिक्षण झालेलं आहे. शिक्षण घेत असतानाच स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत्यात आणि काही राजकीय याच्यात पण काम करायचो त्या काळामध्ये. ABVP असेल किंवा कॉलेजला CR व्हायचं असेल किंवा GS व्हायचं असेल ती. आणि आई वडील दोघंही माझे प्राथमिक शाळेला शिक्षक होते जिल्हा परिषदेचे, आणि 12वीपर्यंतचं शिक्षण गावी झालेलं आहे. त्यात एक टर्निंग पॉईंट असा आला ना की मी 12वी नापास झालो. बरं, 12वी नापास झालो तरी स्वप्न जी म्हणतात की पोलीस व्हायचे, कारण गावामध्ये KPIची पोस्ट होती आणि त्यांना ते बुलेटवर बघितलं त्या काळात की असं वाटायचं आपण पण फौजदार व्हावं, आणि पण अभ्यास केला नाही आणि 12वी नापास झालो. बरं, गावामध्ये आई वडील शिक्षक आणि शिक्षकाचा मुलगा नापास होणं ही खूप मोठी नाचक्की त्या काळात झालेली होती. आणि मग तिथून मग ठरवलं की पुन्हा यांना त्रास होणार नाही, शिक्षकाचा मुलगा नापास होणं हे चुकीचंच आहे. म्हणून मग तिथून पुन्हा सुरुवात केली आणि ती फिनिक्स भरारी असेल किंवा माझी ती यशाची पहिली पायरी असेल की मी अपयशी ठरलो त्या ठिकाणी, आणि तिथून माझी सुरुवात झाली. 12वी नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, BEd, आणि त्याच्यानंतर मग मी नोकरीला सुरुवात केली. माझा पहिला जॉब झाला 1000 रुपये महिन्याला मिळायचे, मिलिटरी स्कूलला इन्स्ट्रक्टर लागलो. तिथून स्पोर्ट्स बेसवर मला स्टेटला त्यावेळेस गोल्ड मेडल होता रायफल शूटिंग मध्ये. मला मी जळगाव जिल्ह्याकडनं खेळायचो, त्यानंतर मला एअर इंडियाला सुरक्षा अधिकारी म्हणून जॉब आला मुंबईला. मग मी एअर इंडियाला जॉईन केलं 2004-05 आसपासची गोष्ट असेल. त्यानंतर एअर इंडियाकडनं खेळलो मी नॅशनलला केरळमध्ये. त्या ठिकाणी मी नॅशनलला रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल घेतलं एअर इंडियाकडून. त्यानंतर मग इंडिगो एअरलाईन्सला पुन्हा स्पॉन्सरशिप झाली. तो जॉब सोडून मी इंडिगोला गेलो. त्यानंतर एमपीएससीचं अभ्यास सुरूच होता. मधल्या काळामध्ये लग्न झालं परंतु मग अभ्यास सुरूच ठेवलेला होता कारण मेरिट येत नाही तोपर्यंत. आणि स्वप्न होतंच की फौजदार व्हायचं. ह्या पोस्टही चांगल्याच होत्यात परंतु फौजदार व्हायचं एक स्वप्न असल्यामुळे मग ती अभ्यास चालू ठेवायचो. कल्याणवरनं ट्रेनमध्ये बसलं की आपले अभ्यास पुस्तक उघडायचं ठोकळा आणि वाचत बसायचं. ड्युटीवर गेला येताना परत ट्रेनमध्ये तीच काम करायचं प्रवासामध्ये. तिथे गेल्यानंतर मग ती हळूहळू नंतर एमपीएससीचे 2-3 निकाल लागलेत. राज्यसेवा प्री, पीएसआयची प्री आणि क्लेरिकलचं डायरेक्ट जॉईनिंग होतं एमपीएससी मार्फत. मग आता जॉब करायचा की ठेवायचा म्हणून मग मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा म्हणून मग इंडिगो एअरलाईन्सचा राजीनामा दिला त्याला आणि गावी निघून गेलो परत फॅमिली घेऊन. अभ्यासच करायचा आहे. त्यानंतर जॉईनिंग आलं मला मंत्रालय लाईट ऑफिसचा डायरेक्टरेट ऑफ प्रोसिक्युशन मध्ये क्लर्क म्हणून मी जॉईन झालो गृह विभागाच्या खात्या याच्यामध्ये. आणि अभ्यास सुरूच. पुन्हा राज्यसेवा दिली परंतु त्यात काय सक्सेस झालो नाही. परंतु पीएसआयची मुख्य परीक्षा पास झालो. त्यानंतर माझी इंटरव्ह्यू आणि ग्राउंड जे होतं ते नाशिकलाच झालं सेम डे. आणि असं करत मग मी 2009 साली मग फौजदार म्हणून मंत्रालयात मग मी रिलीज होऊन मंत्रालयात इकडे खात्यामध्ये आलो. एक टर्निंग पॉईंट म्हणतो तो तसा 12वी नापासचाच. तुम्ही काहीतरी करायचं आणि म्हणून मग मी त्यावेळेस मग मी महाराष्ट्राकडनं मग रायफल शूटिंग केली. मग कंटिन्यू सुरू होतं. जसजसं पुढे जात गेलो मग ती प्रॅक्टिस कमी होत गेली आणि आता सध्या बंद आहे. त्याच्यामुळे ती पुढे असे जॉब माझे या ठिकाणचे झालेले आहेत. आणि जॉब मग नंतर नागपूर शहर केलेला आहे. अँटी करप्शनला मुंबईला होतो. अँटी करप्शन लातूरला होतो. त्यानंतर इथं नाशिक ग्रामीणला आल्यानंतर मी ओझर, घोटी, मालेगाव, त्यानंतर इथं उपनगर, सातपूर सिनियर पी आय क्राईम ब्रँच आणि अशी ही आता आज इथं आहे. तर अशी बऱ्यापैकी फॅमिली सेट आहे. माझी नोकरी सेट आहे आणि एक खात्यात आल्याचं समाधान आहे मला. उगाच खात्यात आलं असं जे म्हणणारी लोक असतील त्यात माझ्या म्हणण्यापेक्षा मी निवडलेलं होतं आणि जसं असेल तसं मी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि मी त्या पद्धतीने त्यात घडत जातोय आता.
0: मस्तच. खरं तर तुम्ही टर्निंग पॉइंट म्हटलात. कदाचित नियतीनी हे तुमच्यासाठी योजलं असेल की तुम्हाला ही वर्दी अंगावरती पेलवण्यासाठी तिने तुम्हाला एवढे टक्के टोणपे खायला लावले आणि तुम्हाला एकदम पॉवरफुल बनवलं आणि मग ही वर्दी तुमच्या अंगावर सन्मानाने चढवली असेल.
5: बरोबर.
0: खूपच छान. हा सगळा प्रवास खूप रंजक आहे पण ह्यामध्ये ना एक चिकाटी तुमची दिसून आली आणि एक रिग्रेट पण की इथून पुढे आपण आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ द्यायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बोलण्यातून तुम्ही प्रामाणिकपणे मांडल्यात ना याचं खूप कौतुक आहे. की आपलं फेल्युअर आपण इतक्या समर्थपणे सांगत नाही ते सांगायला खरंच पोलिसाचीच छाती असावी लागते असं मी म्हणेन. छान काम सुरू आहे. पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊया. आपण आता नाशिकमध्ये कार्यरत आहात आणि सध्याच्या काळामध्ये खूप महत्वपूर्ण कामगिरी आपल्याकडे आहे जिथे सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा गोंधळ असतो तो सगळा पदभार तो कार्यभार आपल्या खांद्यावर आहे. तर कसं नियोजन आहे?
5: सुरुवातीला घेतो मॅडम. इथं मी ऑगस्ट मध्ये आलो बदलून ठाण्यावरनं नाशिक शहरला आलो. आपले नाशिक शहराचे लाडके पोलीस आयुक्त आमचे संदीप कर्णिक साहेब यांचा कॉल आला असतो आम्हाला. मग जबाबदारी कुठली द्यावी, सध्या काय जबाबदारी पेलवणार. सध्या द्वारकेवरती द्वारकेचा सगळा रस्ता बंद असल्या कारणाने सर्व वाहतूक जी आहे ती मुंबई नाक्यावरनं वळवण्यात आलेली होती आणि बऱ्याचशे पेपरमध्ये बातम्या आलेल्या होत्या किंवा युट्यूबला असायचं, न्यूजला असायचं की 2-3 तास ती ट्रॅफिक जाम असायची. नाशिककर त्या ठिकाणी अडकलेले असायचे. त्याच्यासाठी काय करता येईल म्हणून मग कर्णिक साहेबांनी ते आदेश दिलेत आणि मला दिलं की बाबा तुम्ही ती जबाबदारी पार पाडा की त्या ठिकाणी पुन्हा तक्रारी येणार नाहीत आणि नाशिककरांना सुरळीत त्या ठिकाणी वाहतूक करता येईल आणि त्यांना त्यांच्या नेमलेल्या डेस्टिनेशनला पोहोचता येईल. मग त्यांनी हा 14 ऑगस्ट रोजी नवीनच युनिट स्थापन केला आणि मला पाहिजे तेवढा स्टाफ त्या ठिकाणी दिला, अधिकारी दिलेत आणि तेव्हापासून ते आज तक आहेत. एकही तक्रार त्या ठिकाणी नाही आणि शक्य आम्ही प्रयत्न एवढे करतोय की कमीत कमी जाम होणार नाही पण स्लो मुव्हिंग जरी राहिली तरी ते आम्ही प्रयत्न करतोय की ती ट्रॅफिक त्या ठिकाणी क्लिअर होईल. त्यानंतर आमचे पोलीस उपायुक्त आहेत गवळी सर, सहायक पोलीस आयुक्त आहेत रेड्डी साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ती कामं होती. आता विषय आलेला आहे नवरात्र महोत्सवचा. जी आपलं नाशिकचे प्रसिद्ध देवस्थान आहे कालिका माता मंदिर, या ठिकाणी 10 दिवस ती यात्रा भरते आणि बऱ्यापैकी रोड त्या ठिकाणी बंद केले जातात कारण भाविकांना अडचणी येऊ नये. त्या ठिकाणी आता वाहतुकीचं नियोजन असं असणार आहे की संदीप हॉटेल आहे त्या ठिकाणी मुख्य चौक असतो कालिका माध्यमी, गडकरी सिग्नलकडनं येणारी ट्रॅफिक, चांडककडनं येणारी ट्रॅफिक आणि रुची हॉटेलकडनं जाणारी ट्रॅफिक ही त्या ठिकाणी त्या काळामध्ये बॅरिकेड्स लावून ती बंद केली जाते आणि बॅरिकेड्सच्या आतमध्ये स्टॉल लावले जातात. भाविकांचं येण्या जाण्याचा तो रस्ता असतो, काही खेळणं पाळणे वगैरे असतात त्या ठिकाणी, जेणेकरून यात्रा नाशिककरांसाठी व्यवस्थित व्हावी. परंतु नियोजन आता काय झालेलं आहे की सध्या द्वारका बंद असल्यामुळे सर्व ट्रॅफिक इकडे आणि या ट्रॅफिकमध्ये आणखी तो भर पडेल की ती रस्ते बंद होत आहेत. त्याच्यासाठी आमचं नियोजन असं असेल की ही ट्रॅफिक जी आहे ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही मुंबई नाका महामार्ग आउट गेट तिथून ती जाणार चांडक सर्कलला, चांडक सर्कलवरनं मायको किंवा चांडकवरनं गडकरी, गडकरीवरनं ती सारडाला जाणार, म्हणजे असं या ठिकाणी आम्ही त्यांना ते रूट दिलेले आहेत. दुसरा रूट असा आहे CBS असेल किंवा तुमचं मेळा बस स्थानक असेल तिथून ती गडकरीला येणार, तिथून ती पुढे सारडा किंवा मायकोला येणार आणि तिथून पुन्हा ती मुंबई नाक्याला येऊन आम्ही ती सुरळीत तिला ज्या ज्या डेस्टिनेशनला जायचं त्या ठिकाणी तिला विना अडथळा जाण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहणार आहे की ती सुरळीत जाणार म्हणून. त्या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी बंदोबस्त दिलेला आहे, आणखी आम्हाला बंदोबस्त मिळणार आहे आणि भविष्यात देखील आता येणारा ध्वजारोहण आहे, महाकुंभ मेळ्याचा ध्वजारोहण आहे 31 तारखेला, त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती येणार आहेत असं सध्या आलेलं आहे आमच्याकडे. त्यानिमित्ताने देखील आम्ही जी वाहतूक आहे आणि जे VIP मार्ग आहेत त्याच्यावर देखील आमचा फोकस असणार आहे की VIPना देखील रूट व्यवस्थित होणार आणि नाशिककरांना देखील त्रास होणार नाही ट्रॅफिकचा, त्याचं देखील नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत.
0: नाशिककरांना काय आव्हान कराल की ह्या सगळ्या काळामध्ये स्वतःची काळजी घेणं, पोलिसांना सहकार्य करणं याबद्दल?
5: नक्कीच मॅडम, या ठिकाणी या काळामध्ये सध्या रहदारीचे नियम करताना द्वारका युनिट जाम असत आहे, द्वारका चौक हा जाम झालेला आहे ट्रॅफिकमुळे आणि ती वाहतूक बऱ्यापैकी डायव्हर्ट झालेली आहे आणि ती सर्व जी वाहतूक आहे ती मुंबई नाक्यावरनच जाणार, ज्याला जुनं नाशिक असेल किंवा नवीन नाशिक मधला जो दुवा आहे तो मुंबई नाका सर्कल आहे आणि नवरात्र काळामध्ये ही रस्ते बंद असणार आहेत, ट्रॅफिक भरपूर असेल. तर नाशिककरांना मला आधी एक सूचित करायचं आहे की त्यांनी सर्वात आधी वाहतुकीचे नियम पाळावेत, स्वतःहून पाळावेत. पोलीस सांगतील किंवा आमचे ट्रॅफिकचे अंमलदार सांगतील की बाबा इथं गाडी लावू नका, इथं पार्क करू नका, व्यवस्थित चालवा, रॉंग साइड जाऊ नका, असं सांगण्यापेक्षा सुज्ञ नागरिक आहेत नाशिककर, ऐकतात आणि समजदार पण आहेत, त्यांचं मी आभार पण मानतो. आता मागच्या 1.5 महिन्यापासून मुंबई नाका सर्कलवरती नाशिककरांनी बरंच सहकार्य मला केलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत त्यांच्यामुळेच सध्या सुरू आहे व्यवस्थित. बाहेरचे कोण येणार असेल एखाद्या वेळेस नाशिककरांविषयी त्यांना माहीत नसेल, परंतु आमचा नाशिककर कधीच नियम तोडत नाही वाहतुकीचे. तर या ठिकाणी त्यांना सूचित करतो की आपण बऱ्यापैकी पार्किंगची व्यवस्था करतो आहे, महामार्ग बस स्थानकच्या मागील बाजू जी आहे ती आपण 4-व्हीलर आणि 2-व्हीलरसाठी पार्किंगसाठी त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांचा आपल्याकडे येईल की ती पार्किंग आपण पे अँड पार्क असेल एखाद्या वेळेस ती ती देता येईल. त्याच्यानंतर ट्रॅव्हल स्टँड जे होतं महामार्ग आउटगेट ते संदीप हॉटेलच्या मधला रोड जो आहे ट्रॅव्हलच्या स्टँडचा, तर त्या ठिकाणी देखील आमचं 2-व्हीलर पार्किंगचं एक नियोजन त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे की भाविक जे येतील ते त्या ठिकाणी रस्त्यावरनं गाड्या लावतात, त्यांनी त्या आतमध्ये लावाव्या बोडीमध्ये. दुसरं नियोजन एक असणार आहे आमचं की या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटल आहे, शताब्दी हॉस्पिटलच्या खाली देखील NMC पार्किंग आहे महानगरपालिकेची, ते देखील त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की ती देखील त्यांनी ओपन करून ती जी काय असेल सर्वच पार्किंग पे अँड पार्क असतील किंवा काय असतील ती NMC ठरवणार किंवा जी जी संस्था असेल ती ठरवणार आहे, परंतु नाशिककरांनी त्या ठिकाणी जाऊनच पार्किंग करावी. तसेच गोल क्लब देखील पार्किंगसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि आजूबाजूला इतर आणखी काही ओपन स्पेस असतील त्या ठिकाणी देखील आम्ही ती पार्किंग व्यवस्था करणार आहोत. तर भाविकांनी तसेच नाशिककरांनी रस्त्यावर कुठेही आडवं तिडवं वाहन लावून नाशिककरांनाच जाम करू नका, अशी एक त्यांना माझी सूचना पण असेल आणि विनंती पण असेल की जेणेकरून सर्व भाविकांना कालिका मातेचं दर्शन घेता येईल, कारण मंदिर 24 तास उघडं असेल असं संस्थेकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाविकाला, कारण ती वाहन लावायला उशीर होणार किंवा ट्रॅफिक बंद निघायला उशीर होणार, लहान मुलं असतात तर ती अडचणीत येतील किंवा त्यांना पोचायला उशीर होतो, जेणेकरून दर्शन लवकर होईल अशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. म्हणून त्यांना असं सूचित करतो की त्यांनी नियमांचं उल्लंघन करू नये, नाशिक पोलिसांना त्यांनी सहकार्य करावं, ट्रॅफिक पोलिसांना देखील त्यांनी सहकार्य करावं.
0: नक्कीच सर, आज आपण इतकी सविस्तर अशी माहिती सांगितली, आपण रूट समजून सांगितले आणि खरं तर सरांच्या सहकार्यासाठी त्यांचा स्टाफ तिथे आपल्या सगळ्यांच्याच मदतीसाठी उभा असणार आहे, तर त्यांना आपण सहकार्य करूया अगदी सविस्तरपणे सरांनी ही माहिती सांगितली आणि अर्थातच सीपी सरांनी सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. तर आपण सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करूया, आपल्या स्वतःच्या काळजीची सुद्धा आपण थोडीशी दक्षता घेऊया आणि आपल्यासाठीच हे सगळे सणवार सोडून, आपलं घरदार सोडून रस्त्यावरती उभे आहेत याची जाणीव ठेवूया आणि नक्कीच हा यात्रा उत्सव यंदाचा छान पार पाडूया. कुठलंही गालबोट न लागता यशस्वीरित्या आपण हा उत्सव पार पाडूया असंच मी म्हणेन. आणि सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि हा सगळाच जो काही वाहतुकीचा आराखडा आहे हा छान पद्धतीने उलगडून दाखवलात त्याबद्दल आपले आभार आणि पुढील सगळ्याच वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
5: धन्यवाद.
0: तर मंडळी, आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत. आज आपण गप्पा मारल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई नाका युनिट शहर वाहतूक शाखा पंकज भालेराव सरांशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि आढावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
7: जोरदार धमाका,
6: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
7: मजुरी विना अट फक्त 10%,
6: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
7: विना अट 100% सूट
6: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
7: शुद्ध चांदीची नाणी
6: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
7: आजच भेट द्या,
6: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
7: विश्वास नाशिककरांचा।
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नमस्कार नमस्कार मंडळी, ऐकलत ना, मै हूँ डॉन। आओ, 1000% खरे ते, कारण हा नुसता डॉन नाहीये तर हिंदी चित्रपट सृष्टीचा तो सिकंदर आहे। होय, मुकद्दर का सिकंदर, शिवाय तो हिंदुस्थानी आहे, तो अँथनी आहे, ग्रेट गॅम्बलर आहे, झालंच तर मिस्टर नटवरलाल आहे, बॉलिवूडची तो शान आहे, कालिया आहे, तो महान आहे, मर्द आहे, जादूगर आहे, आणि एकाच शब्दात सांगायचं झालं तर तो शहनशाह आहे। होय मित्रांनो, तो अमिताभ आहे, महानायक अमिताभ बच्चन। आणि याच आपल्या लाडक्या महानायकाचा आज आहे वाढदिवस, बर्थडे। वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण सगळे त्यांना, आणि सांगूया, लोगों ने तो लाए होंगे बड़े बड़े नजराने, तेरे लिए हम अपना दिल लाए। हैप्पी बर्थडे बिग बी, हैप्पी बर्थडे।

श्रोते हो, आज 11 ऑक्टोबर रविवार, आज आपल्या गीत प्रतिमेचा रेडिओ शो आणि आजच सुपरस्टार अमिताभ बच्चनचा बर्थडे वाढदिवस. केवढा छान योगायोग आहे नाही हा. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि बिग बी चे जगभरातले तमाम चाहते आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि दीर्घायुष्यासाठी शुभचिंतन. कारण अमिताभ म्हणजे शक्ती, अमिताभ

काय ऐकलात ना हा अस्सल बॅरिटोन व्हॉइस, भारदस्त तरीही भावपूर्ण आवाज, असा नैसर्गिक घनगंभीर आवाज म्हणजे निसर्गाचीच देणगी. आणि ही देणगी लाभली आहे अमिताभ बच्चनना. याच आवाजाच्या जोरावर त्यांनी स्वतःची खास शैली, एक स्टाईल डेव्हलप केली. डायलॉग डिलिव्हरी अशी जबरदस्त की सुनते राहो बस. खास अमिताभ साठी डायलॉग लिहिले गेले, संवाद लिहिले, संबंध

सात हिंदुस्तानी हा 1969 चा सिनेमा. सात पैकी एक हिंदुस्तानी म्हणून अमिताभनं रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. पहिलं पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता अख्खा पडदाच व्यापून टाकला. 50 वर्षाहून अधिकची करिअर, जवळजवळ 200 चित्रपट, कित्येक पुरस्कार, मानसन्मानांची तर गणतीच नाही. सगळे किरदार, सगळे रोल, सगळ्या भूमिका पाहणं. कधी जय विजय, कधी डॉन, कधी अँथनी गोन्साल्विस, सिकंदर, सुबीर, अमित, राज मल्होत्रा, नमक हराम, मिली, चुपके चुपके, याराना, दोस्ताना, लावारिस, अहो किती चित्रपट सांगावेत. किती तरी असे चित्रपट, नवे बच्चनपट, कधी अग्निपथ तर कधी आलाप, एवढी प्रचंड रेंज. कोई गाता मैं सो जाता.

विजय विजय हे नाव अमिताभच्या तब्बल 19 चित्रपटातल्या नायकाचं नाव आहे. अमिताभ कोणत्याही भूमिका करू शकतो, तसा तो दोन्ही हातांनी लिहू शकतो. एम्बिडेक्स्ट्रस असं म्हणतात अशा दुर्मिळ लोकांना, दोन्ही हातानं लिहू शकणाऱ्यांना. आणि त्यांची विलक्षण इच्छाशक्ती, विल पॉवर. पहा, जंजीर पूर्वी ओळीनं 12 चित्रपट फ्लॉप झाले होते, आपटले होते त्यांचे, पण जंजीरनं इतिहास लिहिला. अँग्री यंग मॅन तयार झाला आणि त्यानं तरुणाईला आवाज दिला. नंतर मात्र या अँग्री यंग मॅननं कधी मागं वळून पाहिलंच नाही. बस रगदी निशाने पे जान.

मित्रांनो, अमिताभ बच्चन इतक्या भूमिका करूनही कधीही टाइपकास्ट मात्र झाले नाहीत. कणखर, रांगडा, तेवढाच संवेदनशील, नरमनाजूक, कधी गंभीर तर कधी विनोदी, कधी खळखळून हसविणारा तर कधी धो धो रडविणारा असा महानायक शतकातून एकदाच अवतरतो मंडळी. होय, एकदाच. सगळा देश अमिताभवर प्रेम करतो. कुलीच्या सीटवर अमिताभ जखमी झाले तेव्हा आठवतंय ना, देशभर लोकांनी प्रार्थना केली, पूजा केल्या. लोकांचं एवढं प्रेम आणि एवढी मोठी स्टारडम लाभलेला हा एकमेव नायक, वन अँड ओनली वन. खरंच मुकद्दर का सिकंदर कौन कहलाएगा, बिग बी हर कौन.

0: मित्रांनो, अमिताभ बच्चन आज वयाची 84 वर्ष पूर्ण करत आहेत, पण आजही तीच ऊर्जा आणि तेच प्रोफेशनलिझम. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे त्यांचे फॅन, त्यांना आता हे सांगूया, सर कोण बनेगा करोडपतीचे तुम्ही होस्ट आहात, पण खरे करोडपती तुम्हीच आहात. लोकांचं प्रेम, आदर आणि अभिमान तुम्हीच आहात. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देवो, दीर्घायुष्य देवो. मित्रांनो, अमिताभ यांच्या आवाजात काही ऐकणं हाच एक अनुभव असतो वेगळा. आणि त्यांच्याच आवाजात जर त्यांचेच वडील सुप्रसिद्ध कवी श्री हरिवंश राय बच्चन यांचीच एक कविता जर ऐकायला मिळाली तर अमिताभच्या चाहत्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी ती एक अत्यानंदाची गोष्ट असेल. अग्निपथ, होय अग्निपथ ही प्रेरणादायी कविता ऐकूया त्यांच्या आवाजात. अक्षरशः शहारे येतात ऐकताना. श्रोते हो, अद्भुत व्यक्तिमत्वाच्या या महानायकाला आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ, शुभरात्री.
1: अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. वृक्ष हो भले खड़े, हो बड़े हो घने, एक पत्र छाह भी मांग मत, मांग मत, मांग मत. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न झुकेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेद रक्त से लथपथ, लथपथ, लथपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ.
2: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: 10:00 ते 2:00 आणि 4:00 ते 9:00. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. हे गीत ऐकूया बरखा बहार या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जानवर और इंसान या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
3: जाने मुझे क्या हुआ रे,
4: क्या हुआ रे?

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत जीवन मृत्यू या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शकील बदायनी यांची ही गीतरचना, संगीत दिला आहे रवी यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दो बदन या चित्रपटामधलं.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या,
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

अपने पराये या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात. योगेश यांची ही गीतरचना, संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
0: जसविंदर नरुला आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं दिवाने ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार संजीव दर्शन.

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत. होशियार चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा. या विशेष मालिकेमध्ये आज दिनांक 13 ऑक्टोबर 2026 रोजी आपण ऐकू शकणार आहात नाशिक मधील मूर्तिकार तनुजा आणि भानुदास गायकवाड यांची खास मुलाखत दुपारी ठीक 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं. इंदिवर यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अधिकार या चित्रपटामधलं.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी FD सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां हो तुम. आजच्या आपल्या या भागामध्ये या शतकातील महान सुपरस्टार बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा एक किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याचं कारण आज 11 ऑक्टोबर आहे. 11 ऑक्टोबर हा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. आपल्या रेडिओ विश्वासच्या वतीने अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा करिश्मा आज देखील कायम आहे. आज देखील त्यांचा कौन बनेगा करोडपती हा TV वरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. मागची 50+ वर्ष अमिताभ बच्चन हे खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहेत. 1969 साली ख्वाजा अहमद अब्बास यांच्या 7 हिंदुस्थानी या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पदार्पण केले. सुरुवातीची काही वर्षे अडखळत काढल्यानंतर प्रकाश मेहरा यांचे 1973 साली प्रदर्शित झालेल्या जंजीर या चित्रपटापासून त्यांना यशाचा सूर सापडला. या सिनेमापासूनच त्यांची अँग्री यंग मॅन ही इमेज तयार झाली आणि तिथून पुढे अमिताभने रसिकांच्या हृदयात अढळपद पटकावले. या काळात अमिताभ बच्चन यांचे आजारपण असेल, त्यांचा राजकारणातील प्रवेश असेल, त्यांचे छोट्या पडद्यावरील पदार्पण असेल, त्यांचे सोशल वर्क असेल, त्यांचे ब्लॉग असतील, या सर्व वेळी रसिक कायम त्यांच्या सोबत असायचे. इतका प्रचंड फॅन फॉलोईंग क्वचितच कोणाच्या वाट्याला येतो. तिकडे दक्षिणेत रजनीकांतच्या मागे असाच प्रचंड मोठा फॅन फॉलोईंग आहे. साऊथकडे चित्रपट कलावंत आणि भगवंत यात फारसा फरक केला जात नाही. तिकडे अक्षरशः या कलावंतांची मंदिरे बांधली जातात. हेच चित्रपटातील कलावंत जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांच्या मागे त्यांचा हा मोठा रसिक वर्ग असतोच. त्यामुळेच साऊथकडे अनेक कलाकार राजकारणात जाऊन देखील यशस्वी झालेले दिसतात. असो, आजचा अमिताभ बच्चन यांचा किस्सा काहीसा वेगळा आहे. मित्रांनो, अमिताभ बच्चन कुली या चित्रपटाचे चित्रीकरण बेंगलोरच्या एका विद्यापीठात होत असताना एक अपघात झाला होता. तुम्हाला माहीत असेल ते मनमोहन देसाई या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. 26 जुलै 1982 या दिवशी एक मोठा अपघात घडला. या दृश्यामध्ये खरं तर अमिताभला फायटिंग सीनमध्ये पुनीत इस्तार या अभिनेत्याकडून पंच खाल्ल्यानंतर आधी टेबलवर आणि नंतर जमिनीवर पडायचे होते. पण दुर्दैवाने टेबलावर पडताना टेबलाचा कोपरा अमिताभच्या पोटात घुसला आणि अमिताभ बच्चन जखमी झाले. पोटात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले. पुढे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आले. मुंबईला ब्रिज कँडी या रुग्णालयात अमिताभ बच्चन ॲडमिट झाले. त्या काळात मित्रांनो, सारा देश अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी देवाची आराधना करत होता. मंदिर असेल, मशीद असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल, सगळीकडे अमिताभ बच्चनचे चाहते रसिक त्याच्या प्रकृतीसाठी आपापल्या भगवंताचा धावा करत होते. सारा देश जणू एक

कुटुंब झाला होता आणि या कुटुंबातील एक व्यक्ती अमिताभ बच्चन दवाखान्यात ॲडमिट होते, मृत्यूशी झुंज देत होते. आज हा कार्यक्रम ऐकणारे जे लोक 50 पुढचे आहेत त्यांना त्या काळातील सर्व प्रसंग आता आठवत असतील. त्या काळी आजच्या इतका मीडिया पॉवरफुल नव्हता, तरी देखील लोक रेडिओच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून अमिताभच्या प्रकृतीची माहिती घेत होते. त्या काळात लोक BBC बातम्या ऐकत असत, तिथे अमिताभच्या बातमीचा आवर्जून उल्लेख असे. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या देखील अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत होते. अमिताभ पुढचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत होते. शाळा कॉलेजेसमध्ये सामूहिक प्रार्थना होत होत्या. या काळात लोकांनी देवापुढे नवस बोलले, अक्षरशः जीवावर उदार होऊन रसिकांनी अमिताभ बरा व्हावा म्हणून देवापाशी नानाविध नवस बोलले. यात एक अमिताभ बच्चन यांचा रसिक चाहता होता अरविंद पांड्या. अरविंद पांड्या त्यावेळी गुजरातमधील बडोदा येथे राहत होते. त्यांनी बडोद्यातील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन नवस बोलला, जर अमिताभ या सर्व प्रकारातून सुखरूप बाहेर आले तर मी बडोद्याच्या सिद्धिविनायक मंदिरापासून मुंबईच्या प्रभा देवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत उलटा चालत जाईल. उलटा, मित्रांनो लक्षात घ्या, बडोदा ते मुंबई यातील अंतर 450 आहे. अतिशय अवघड असा नवस अरविंद पांड्या यांनी बोलला होता. अमिताभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांचे यश म्हणा, अमिताभ बच्चन यांचे दैव बलवत्तर म्हणा, किंवा अमिताभ बच्चन यांच्या रसिकांच्या भावना शुभेच्छा म्हणा, 2 ऑगस्ट 1982 या दिवशी अमिताभ बच्चन कोमातून बाहेर आले. त्यामुळे अमिताभ बच्चन बऱ्याचदा 2 ऑगस्ट हा देखील माझा दुसरा जन्मदिवस आहे, माझा पुनर्जन्म आहे असे म्हणतात. या घटनेने साऱ्या देशात आनंदाची लहर पसरली. संपूर्ण देशातील मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च भाविकांच्या उपस्थितीने पुन्हा फुलून गेले. प्रत्येकजण रसिक देवाचे आभार मानत होते, कारण त्यांचा लाडका अमिताभ बच्चन मृत्यूच्या दाढेतून परत आला होता. तिकडे गुजरातमध्ये अरविंद पांड्या यांना देखील खूप आनंद झाला. त्यांनी बडोद्याच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीला नमस्कार केला, पेढे वाटले आणि आपला नवस पूर्ण करण्याचा मनोदय बोलून दाखवला. मित्रांनो, पुढचे काही दिवस त्यांनी आपल्या वचनाला पाळत बडोद्याच्या सिद्धिविनायक मंदिरापासून आपला नवस पूर्ण करायला सुरुवात केली. बडोद्याहून उलटे चालत चालत ते मुंबईच्या दिशेने निघाले. रस्त्यात सर्वत्र अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची संपूर्ण काळजी घेत होते. संपूर्ण 13 ते 14 दिवसांच्या अथक प्रवासानंतर अरविंद पांड्या मुंबईला पोचले. सुरुवातीला त्यांनी प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना त्यांना गहिवरून आलं होतं आणि ते मनोमन सिद्धिविनायकाचे आभार मानत होते. एकतर त्यांच्या लाडक्या अमिताभ बच्चनची प्रकृती सुधारत होती हा आनंद त्यांच्या मनात होताच, शिवाय आपला अवघड नवस देखील सिद्धिविनायकाच्या कृपेनेच पूर्ण झाला याची नम्र जाणीव अरविंद पांड्या यांना होती. एव्हाना ही बातमी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्यात जाऊन पोचली होती. सिद्धिविनायक मंदिरातून अरविंद पांड्या तडक अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्यावर गेले. यावेळी बंगल्याच्या दारात साक्षात हरिवंशराय बच्चन, तेजी बच्चन, जया भादुरी, अमिताभ बच्चन, छोटा अभिषेक, श्वेता सर्वजण अरविंद पांड्या यांच्या स्वागतासाठी हातात हार घेऊन उभे होते. हे दृश्य फार भावुक होतं बरं का. हे दृश्य पाहून अरविंद पांड्या अक्षरशः भारावून गेले, रडू लागले. अमिताभ बच्चन स्वतः बेडवरून उठून त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे आले. अरविंद पांड्या यांनी त्यांचे हात हातात घेतले आणि आपल्या छातीशी लावून धरले. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक होत होता. हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांनी अरविंद पांड्या यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यांना आदराने घरात घेऊन गेले. अमिताभने यानंतर सांगितले, आपल्यासारख्या करोडो रसिकांच्या प्रेमामुळेच आजचा हा दिवस मी पाहू शकलो. जया भादुरी यांनी अरविंद पांड्या यांना राखी बांधली आणि तिथून पुढे अनेक वर्ष अरविंद पांड्या जया भादुरीकडे राखी बांधून घेण्यासाठी येत होते. मित्रांनो, आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने हा एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला आणि मला वाटतं हा किस्सा प्रत्येक रसिकांनी ऐकला पाहिजे, हा पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे.
कलावंतांवरचं रसिकांचं प्रेम किती पराकोटीचं आणि चांगलं असतं हे यातून आपल्याला कळतं. मित्रांनो, हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: बुलंदी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी, आशा भोसले, अमित कुमार आणि दिलराज कौर यांच्या आवाजात.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं. मंदाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या आवाजामध्ये बावरी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात ऐलान या चित्रपटामधलं गीत. फारुख कैसर यांची शब्दरचना, ऐकूया शारदा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकूयात, बरसात या चित्रपटामधलं. संगीतकार नदीम श्रवण.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत RJ कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि RJ होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं. अंधारी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130202088. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ऐलान ए जंग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मोहरे या चित्रपटामधलं गीत. गीतकार शक्ती कुमार, संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे घुंगरू की आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इन्साफ या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत खामोश निगाहे या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. ही गीतरचना आहे संगीतकार रवी यांची.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आर जे

प्रिया जैन हिचे, तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांची गीतरचना ऐकूया अपराध या चित्रपटामधले. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. दिवाना या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

0: ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।
1: आणि त्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात बेवफाई या चित्रपटामधलं। ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात। शब्द आहेत हसन कमाल यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा खन्ना यांच्या आवाजात छोटे बहू या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा या विशेष मालिकेमध्ये आज दिनांक 13 ऑक्टोबर 2026 रोजी आपण ऐकू शकणार आहात नाशिक मधील मूर्तिकार तनुजा आणि भानुदास गायकवाड यांची खास मुलाखत दुपारी ठीक 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: गुलाम अली यांनी गायलेलं बेवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी ह्यांचं रातों का राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं संगीतकार प्रेम धवन यांचं गीत मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं जीवा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं कहानी किस्मत की या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक प्रत्येक गरजेला.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: Namaskar Nashikkar, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता

0: पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
0: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
0: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात.

शनिवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आमचा रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।
2: हर दर्द की तैयारी।

है मस्ती में कलम जो तकदीर हो जाए गवारा।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

0: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.
1: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: धंदा वाढवायचाय पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त ₹108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमे निमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.